0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्ती

पूर्वक उच्छ्वास सोडा, माझ्या सोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, अर्थात 8 ऑक्टोबर 2026.

आजचं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज त्रयोदशी महालय आहे. आज प्रदोष आहे. आज शिवरात्री आहे. आज कलियुगादी दिवस आहे. पुसेसावळी तालुका खटाव इथे आज श्री कृष्णदेव महाराज पुण्यतिथी यात्रा आहे.

आज भारतीय वायुसेना दिन आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. मुमुक्षू म्हणजे मोक्षाचीच इच्छा असणारा. तो साधन संपन्न म्हणजे ज्ञानाला अधिकारी असला पाहिजे. त्याकरता साधन चतुष्टय सांगितलं आहे. ती चार साधनं अशी. पहिलं नित्यानित्य वस्तू विवेक, म्हणजे नित्य वस्तू कोणती आणि अनित्य वस्तू कोणती यांच्यातला भेद स्पष्ट समजणे. ज्ञेय विश्व म्हणजे इंद्रियांनी दिसणारं हे जग अनित्य आहे. पंचमहाभूत आणि त्यांनी निर्माण झालेला देह हा अनित्य आहे. आणि त्याचप्रमाणे स्वर्ग नरकादी परलोकही अनित्य आहेत. उलट विश्वाचं मूलभूत आत्मतत्वच नित्य आहे, म्हणजे अविनाशी आहे, असा स्पष्ट बोध म्हणजे विवेक. दुसरं साधन म्हणजे इहा मूत्र फलभोग विराग, म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक फलांचा म्हणजे सुखांचा उपभोग घेण्यासंबंधी विराग, म्हणजे अनिच्छा. तिसरं शमदमादी षटक संपत्ती, म्हणजे शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि श्रद्धा यांची प्राप्ती. आणि चौथं साधन आहे मुमुक्षुत्व, म्हणजे संसार बंधनातून मुक्त होण्याची दृढ इच्छा. संसार म्हणजे अनादि कालापासून चालत आलेली जीवाला भोगायला लागणारी सुखदुःख, त्यांचे कारण धर्माधर्म रूप कर्मबंध आणि त्याला कारण असलेली जन्म मरण परंपरा. ही साधन चतुष्टी प्राप्त झाली तर जीवाला मोक्ष प्राप्ती होते.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आणि त्याबरोबरच फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो, पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग पाहत नाही. कर्मामध्ये आजवर मोठे मोठे लोक गुंतून राहिले आहेत, जन्माला आलो तो जन्माचं सार्थक करून घेण्याकरता. पण या फेऱ्यातच आपण अडकून पडलो तर काय उपयोग? आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो, काय धोटे फिरतात, परंतु फिरवणारा तर दुसरीकडेच असतो. त्याप्रमाणे देहाचं देह पण जीव असेल तोपर्यंत, त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचं देह पण नाहीसं होतं. आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालतं. एका गृहस्थाला फार काम असे, जेवायलाही फुरसत मिळत नसे. त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा जिन्सा टाकल्या आणि सांगितलं, येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकत जा. त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितलं, येता जाता काम करता करता हा तोंडात टाकीत जा, म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही, फार सुख होईल. एका गृहस्थाचं त्याच्या भावाशी भांडण होतं. त्याने जेव्हा आपलं मृत्यूपत्र केलं तेव्हा त्यामध्ये लिहिलं की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये. काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा! आज आपल्याला जे करणं योग्य आहे ते करायचं सोडून मनुष्य कालचं आणि उद्याचं पाहत बसतो. पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असतं, पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आपण आज चांगलं वागणं जरूर आहे. तसं न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करत बसणं म्हणजे जे करू नये ते करणं, हे मायेचं लक्षण होय. मायेच्या तावडीत जे सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील. मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही. आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्या ना परवा येणारच असते, पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये. व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी. रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये. नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा. कर्तव्यी असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो ऐकूया पंतमहाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया भूपाळी. गीतरचना प्रतिभानुज, संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

श्रोते हो, आपण ऐकणार आहोत मो ग रांगणेकर यांची गीतरचना. संगीत आहे मास्टर कृष्णाराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ पहाटेच गावाबाहेर पडले। स्वामींच्या पाठोपाठ 100-125 भक्त मंडळी सुद्धा चालू लागली। स्वामी कोठे चालले आहेत हे कोणालाच ठाऊक नव्हतं। सकाळपासून स्वामींनी काहीही खाल्लं नव्हतं की त्यांनी सेवेकरी आणि भक्त मंडळींना सुद्धा खाऊ दिलं नव्हतं। दुपार सरल्यावर सर्वजण थकून गेले होते। प्रत्येकाला वाटत होतं की स्वामींनी भोजन प्रबंधाची आज्ञा द्यावी, जेणेकरून वाटेत कुठंतरी स्वयंपाकाची सिद्धता करता आली असती। सेवेकरी स्वामींना अडून अडून सुचव पाहत होते। स्वामी एकदा फक्त म्हणाले, अरे अन्नपूर्णा देवी आपल्यासाठी जेवण करून वाट पाहत उभी आहे। लोक मात्र आता खूप थकले होते, परंतु स्वामी मात्र उत्साहात चालतच होते। शेवटी स्वामींना क्षणभर थांबवून श्रीपाद भट म्हणाला, स्वामी उन्ह टळून गेली, सर्वांना प्रचंड भूक लागली आहे, सर्वांचे जीव भुकेने तडफडत आहेत, काहीतरी निर्णय घ्या। स्वामींनी श्रीपाद भटाकडे पाहिलं, मंद स्मित केलं। समोर आंब्याचा डेरेदार वृक्ष होता, त्या झाडाखाली स्वामी थांबले। सेवेकऱ्यांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला, जवळपास कुठे पाणी आहे का याचा शोध घेऊ लागले। जवळच एक तलाव होता, जवळच्या घागरी घेऊन सेवेकऱ्यांनी पाणी आणलं, परंतु सर्वांना पुरेल एवढं अन्न त्यांच्यापाशी नव्हतं। श्रीपाद भट स्वामींना म्हणू लागले, स्वामी भोजनाची व्यवस्था कशी करावी? स्वामी म्हणाले, समोर जो मळा आहे तिथे अन्नपूर्णा जेवण करून वाट पाहत उभी आहे, तिथे तुम्ही जा। श्रीपाद भटांची स्वामींवर पूर्ण निष्ठा होती। समोरच्या मळ्यात 100-125 माणसांचं भोजन करून कोण वाट पाहत असणार असा विचार त्यांच्या मनात आला सुद्धा नाही। 5-6 सेवेकऱ्यांना घेऊन श्रीपाद भट समोरच्या मळ्यात गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। एक तेजपुंज मध्यमवयीन स्त्री मळ्यात उभी होती। श्रीपाद भट जेव्हा त्या स्त्रीला म्हणाले, इथून गाव जवळ आहे का? आम्हा सर्वांना खूप भुका लागल्या आहेत, काही अन्नाची सोय होईल का ते आम्ही पाहत आहोत। तेव्हा ती पोक्तबाई म्हणाली, मी 125 लोकांचं जेवण करून वाट पाहत इथे उभी आहे, हे जेवण तुम्ही घेऊन जा। सर्वांनी अन्नाची तपेली उचलली आणि पुन्हा आंब्याच्या झाडाखाली यायला निघाले। स्वामींचे ते शब्द खरे ठरले होते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमार्थात नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे, कारण त्यामुळे तुम्ही भगवंताच्या स्मरणात सदैव राहता। जो साधक भगवंतावर निखळ प्रेम करतो त्या साधकाचा परमेश्वर स्वीकार करतो, त्याला आपल्या हृदयाशी घेतो। भगवंत अशा भक्तांच्या प्रेमात अखंड बुडालेला असतो। म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो की आध्यात्मिक आयुष्य प्राणपणाने आपलंसं करा आणि श्री स्वामी नामात दंग रहा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती, गायली आहे R.N. पराडकर यांनी.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

श्रोतेहो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। यानंतर गरुड पुराणात धर्मसार कथन आलेलं आहे। ब्रह्मदेव शंकरांना म्हणाले की मी आता संक्षेपात धर्माचं सार सांगतो, ते तू श्रवण कर। या धर्माचं सार अत्यंत सूक्ष्म आहे आणि ते भक्ती आणि मुक्ती प्रदान करणारं आहे। संपूर्ण पापांचा देखील ते नाश करतं। शोक करणं अत्यंत वाईट आहे, त्यामुळे बल, धैर्य, धन आणि सुख या सर्वांना मनुष्य पारखा होतो। म्हणून शोकाचा नेहमी त्याग करावा। या जगात कर्मच माणसाला त्याच्या सुखदुःखात प्रेरित करत असतं। कर्मच मनुष्याची पत्नी असतं, कर्मच बांधव असतं आणि कर्मच नातलग असतं। दान केल्याने जगात सर्व गोष्टी आपसुक मिळतात। दानच स्वर्ग आहे आणि दानच राज्य आहे। अर्थात दानामुळे राज्य आणि स्वर्ग यांची प्राप्ती होते। म्हणून मनुष्याने दानधर्म अवश्य करावा। जे लोक तप, ब्रह्मचर्य, यज्ञ, स्नान यांचा त्याग करतात आणि धर्माचा नाश करणाऱ्या गोष्टी करतात, ते लोक निश्चितच नरक प्राप्त करतात। आणि जे लोक नेहमी होम हवन, जपजाप्य, स्नान, देवांचं पूजन इत्यादी सत्कर्मात दंग राहतात, ते अवश्य स्वर्ग प्राप्ती करतात। मनुष्याला सुखदुःख प्रदान करणारा आणि त्यांचं हरण करणारा या जगात कोणी नाही। मनुष्य आपणच केलेल्या कर्मानुसार त्याची फळं भोगीत असतो, मग ती पूर्वजन्मेची असोत अथवा या जन्मी केलेली असोत। ज्यांचं जीवनच धर्माने युक्त असतं, त्यांच्या दुःखाचं आपोआप हनन होतं। सर्व लोक सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हाच लोभ अत्यंत कठीण असतो। लोभामुळेच क्रोध आणि द्रोह निर्माण होतो। लोभ हा एक अत्यंत महान दोष आहे, ज्यामुळे मोह, माया, क्रोध आणि अधिक लोभ निर्माण होतात। परंतु जो मनुष्य या सर्व दोषांपासून दूर राहतो, तो शांतीचा लाभ घेतो, तो पापापासून दूर असतो आणि परलोकात सद्गती प्राप्त करतो। देवता, मुनिगण, नाग, गंधर्व आदी सर्व या लोकी फक्त धर्मनिष्ठ पुरुषांचंच पूजन करतात। केवळ धनसंपन्न अथवा लोभी पुरुषाचं कोणी पूजन करत नाही। आपल्या सामर्थ्याने, बुद्धीने, पुरुषार्थाच्या सहाय्याने मनुष्य अलभ्य पदार्थ प्राप्त करतो। सर्व प्राणीमात्रांवर दया करणं, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं आणि दुसऱ्याला वाईट कृत्यांपासून परावृत्त करणं ही सर्वात श्रेष्ठ कार्य आहेत। त्याने खरं श्रेय मिळतं। मृत्यू समोर पाहून सुद्धा जो मनुष्य धर्माचं आचरण करीत नाही, त्या मनुष्याचा जन्म व्यर्थ असतो। जो मनुष्य गर्भहत्या, ब्राह्मण हत्या, गोहत्या, पितृहत्या करणारा असतो, तो संपूर्ण गुणांनी युक्त अशा भूमीचं दान दिल्याने पापातून मुक्त होतो। या जगात गायीचं दान देण्या इतकं कोणतंच श्रेष्ठ दान नाही। जो मनुष्य न्यायाने गायीचं दान करतो, ती गाय दान देणाऱ्या मनुष्याच्या संपूर्ण कोळाचा उद्धार करते। अन्नदानाचं महत्त्व देखील खूप आहे। हे वृषभदेव, अन्नामुळेच हे संपूर्ण विश्व जगत असतं। कन्यादान, श्रुत, हत्ती, घोडा, मणी, रत्न आणि भूमीचं दान ही सर्व दानं श्रेष्ठ दानं आहेत। अन्नदानामुळे प्राण्यांचं रक्षण होतं, शक्ती वाढते, तेज वाढतं। म्हणून अन्नदान महत्त्वाचं मानलं गेलं आहे। विहीर, तलाव यांची निर्मिती करणं आणि बागेची रचनासुद्धा अवश्य करायला पाहिजे। यामुळे देखील मनुष्य आपल्या 21 कुळांचा उद्धार करून शेवटी विष्णू लोकात जातो। साधू संत पुरुषांचं दर्शन परमपुण्यमय आणि तीर्थक्षेत्रांपेक्षा देखील अधिक असतं। तीर्थांचं सेवन तर वेळ आल्यावरच फळ देतं, परंतु साधुपुरुषांचं दर्शन मात्र तात्काळ फळ देतं। सत्य, तप, संतोष, क्षमा, आर्जव, ज्ञान, दया आणि दान हे सर्व सनातन धर्म म्हटले गेले आहेत।
यानंतर गरुड पुराणात युगधर्माचं कथन आलेलं आहे. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, भक्तिभावाने मुनींकडून पालन केले गेलेले धर्म मी सांगितले आहेत, जे भगवान विष्णूंना संतोष देणारे आणि प्रसन्न करणारे आहेत. तर्पण, होम, संध्यावंदन करण्याने धर्म, काम आणि मोक्ष प्रदान करणारे भगवान विष्णू यांची प्राप्ती होते, कारण धर्म विष्णुदेव स्वरूप आहे. पूजा विष्णुमय आहे आणि तर्पण देखील विष्णूच आहे. होम, संध्या, जप हे सर्व हरिमय आहे. श्री सूत शौनकांना म्हणाले, मी आता या जगाच्या प्रलयाचं वर्णन करतो ते तू ऐक. एक सहस्र सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलियुग या चार युगांचा एक कल्प होतो आणि तोच ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. आता कृत, त्रेता आणि द्वापार इत्यादी युगांची अवस्था ऐक. कृतयुगात धर्माचे चार प्रकार असतात, ते म्हणजे सत्य, दान, तप आणि दया. धर्माचं पालन करणारे हरी आहेत, ज्ञानी मनुष्य संतुष्ट राहतो. त्यावेळेस कृतयुगामध्ये मनुष्यांचं आयुष्य 4,000 वर्ष असायचं. कृतयुगाच्या शेवटी क्षत्रियांकडून ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र जिंकले गेले. द्विजांपेक्षा अतिबलवान आणि शूर विष्णूने राक्षसांचा नायनाट केला. त्रेतायुगात धर्माचे 3 पाद शिल्लक राहिले. सत्य, दान आणि दया हेच ते 3 पाद. त्यावेळी मनुष्य यज्ञ करण्यात तत्पर असे आणि त्यामुळे संपूर्ण भूमी एक प्रकारे क्षेत्रस्थान बनली होती. हरी मनुष्याकडून पूजित होण्यास योग्य होते. मनुष्याचं आयुष्य या युगात 1,000 वर्ष होतं. यावेळेस देखील क्षत्रियांनी राक्षसांचं हनन केलं. द्वापार युगामध्ये धर्माचे 2 पाद शिल्लक राहिले. भगवान अच्युत त्यावेळी पीतवर्णी होते. मनुष्याचं आयुष्य या युगात 400 वर्ष होतं. या युगात अल्पबुद्धीचा माणूस पाहून भगवान विष्णूंनी महर्षी व्यासांचं रूप धारण केलं. त्या देवरूपी महर्षींनी वेदांचे 4 प्रकार निर्माण केले आणि शिष्यांना शिकवले. ते पण तू समजून घे. पेल शिष्यास ऋग्वेदाचं ज्ञान दिलं, जैमिनीला सामवेद, सुमंताला अथर्ववेद आणि महामुनीला यजुर्वेदाचं ज्ञान दिलं. वैशंपायनाबरोबर सूतांना पुराणाचं ज्ञान दिलं. जो 18 पुराणांचं अध्ययन करतो तो साक्षात हरीला प्रिय असतो. पुराणांची 5 लक्षणं असतात. त्यात सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतराचं वर्णन आणि वंशानुचरित्र असतं. एकंदर जी 18 पुराणे आहेत त्यापैकी ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, देवी भागवत, स्कंद, आग्नेय, गरुड इत्यादी प्रमुख पुराणं आहेत. त्यापैकी 18वं पुराण वायुपुराण आहे. या व्यतिरिक्त अन्य काही उपपुराणं आहेत जी मुनींच्याद्वारे सांगितली गेली आहेत. सर्वप्रथम सनतकुमाराने वर्णन केलेलं नारसिंह पुराण आहे. कुमारद्वारा स्कंद पुराण निवेदन केलेलं आहे. शिवधर्म नावाचं पुराण नंदीश्वराने सांगितलं आहे. दुर्वासांकडून आश्चर्य तर नारदांकडून उक्त पुराण सांगितलं आहे. कपिलवामन आणि उशनाद्वारा कथित पुराण आहे. तसंच ब्रह्मांड, वारुण आणि कालिका पुराण आहे. माहेश्वर, सांब, सर्वार्थ संचय, पाराशर यांच्याकडून सांगितलं गेलेलं मारीच आणि भार्गव पुराण आहे. हे शौनकमुने न्याय, मीमांसा, आयुर्वेदार्थशास्त्र, गंधर्वशास्त्र, धनुर्वेद अशा 18 विद्या सांगितल्या आहेत. द्वापार युगाच्या शेवटी भूमीवर भयंकर पापाचा भार निर्माण झाला आणि तो दूर करण्यासाठी भगवान हरींनी अवतार धारण केला. या युगात धर्माचा केवळ 1 पाद अस्तित्वात होता. यावेळेला भगवानांनी कृष्णावतार धारण केला. या युगात मनुष्यांचे आचार विचार दूषित झालेले होते. दया राहिली नाही आणि सत्व, रज या गुणांचं अस्तित्वच राहिलं नाही.
ज्या वेळेस सत्वगुणांचं बाहुल्य असतं तेव्हा मन बुद्धी इंद्रिय पण सत्वगुणांनी प्रेरित होतात, असं युग कृतयुग म्हटलं जातं। अशा युगात मनुष्य ज्ञान आणि तपश्चर्या करण्यात दंग राहतो। ज्या वेळेस मनुष्याची बुद्धी काम्य कर्मामध्ये रत असते त्यावेळेला ते त्रेता युग नावाने ओळखलं जातं। हे शौनका, यालाच रजोगुणाची उत्पत्ती अथवा रजोगुणांचं वैभव म्हटलं आहे। ज्या वेळेला लोक असंतोष मान दंभ मत्सर आणि कामना यांनी युक्त कर्म करतात त्याला द्वापार युग समजतात। यामध्ये रजोगुण आणि तमोगुणांचं प्राधान्य असतं। ज्या वेळेस नेहमी मिथ्या आळस निद्रा आणि हिंसा यांची कर्म होत असतात, शोक मोह लोभ भय दैन्य इत्यादी दुर्गुणांचा सर्वत्र बोलबाला होतो, तेव्हा ते युग कलियुग म्हटलं जातं। यामध्ये केवळ तमोगुणांचंच आधिक्य असतं। मनुष्य कामी आणि कटुभाषी बनतात, राज्य दस्युंकडून केलं जातं आणि वेद पाखंडी लोकांकडून दूषित केले जातात। हा सर्व कलियुगाचाच प्रभाव आहे। कलियुगात राजे लोक इतके दुर्बल बनतात की तेच प्रजाजनांकडे भिक्षेची याचना करतात आणि हे सर्व आपल्याच पालनपोषणात दंग असतात। ब्रह्मचारी लोक देखील व्रतरहित अपवित्र आणि गृहस्थाश्रम स्वीकारणारे बनतात। तपस्वी लोक गावागावात निवास करून राहतात। संन्यास धारण करणारे व्रतस्थी हे सर्व धनाचे लोभी बनतात। चोरी करणारे भरपूर आहार घेणारे दांभिक लोक साधुगण म्हटले जातात। भृत्य लोक आपल्या स्वामींचा त्याग करतात, शूद्र लोक दान ग्रहण करतात, वैश्य लोक तपस्या करतात, सर्व लोक कोणत्या ना कोणत्या तरी चिंतेने उद्विग्न राहतात आणि बहुतांश प्रजा अमानुष बनते। अन्याय मार्गाने मिळवलेलं द्रव्य आणि भोजन देऊन लोक अग्निदेवता आणि अतिथी यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात। जेव्हा कलियुग प्राप्त होईल तेव्हा कोणताच मनुष्य पितृगणांना उदक क्रिया करणार नाही। या युगात लोकांची अपत्य भाग्यहीन बनतात, स्त्रिया अभागिनी बनतात, लोक आपल्या पाखंडी स्वभावामुळे विष्णूंचं पूजन करण्यास विसरून जातात। हे विप्रगण, या दोषयुक्त महान कलियुगात एकच महत्वाचा गुण असेल आणि तो म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णाचं गुणकीर्तन केल्याने या कलियुगात बंधनाचा त्याग होईल। सत्ययुगात यज्ञाच्या द्वारे, त्रेतायुगात जपाद्वारे, द्वापार युगात परिचर्येद्वारे जे पुण्य फल प्राप्त होईल ते फल या कलियुगात केवळ भगवान हरीच्या नामसंकीर्तनाने मिळेल। म्हणून हे शौनका, भगवान हरींचं नित्य ध्यान आणि पूजन करायला पाहिजे। यानंतर गरुड पुराणात नैमित्तिक प्रलयाचं कथन आलेलं आहे। श्री सूत म्हणतात, चार युगांचं एक सहस्त्र युग संपल्यानंतर ब्राह्म नैमित्तिक लय होतो। कल्पांच्या शेवटी 100 वर्षांपर्यंत अनावृष्टी होते। त्यावेळेला दिवसा प्रखर तेज असणाऱ्या 7 सूर्यांचा उदय होतो। ते सर्व सूर्य जलाचं पान करतात आणि आपल्या प्रखर किरणांनी जल पिऊन या तीनही जगांना शोषित बनवून टाकतात। भूः भुवः स्वहा महरलोक जनलोक आणि समस्त चराचर या सर्वांना विष्णू रुद्ररूप धारण करून दग्ध करतात। नंतर ते मेघांना देखील जलहीन करून टाकतात। सर्व चराचराचं समुद्रात रूपांतर झाल्यावर आणि स्थावर जंगम वस्तू नष्ट झाल्यानंतर भगवान विष्णू अनंतासनावर शयन करतात। 1,000 वर्षांपर्यंत शयन केल्यानंतर भगवान विष्णू परत या जगाचं सृजन करतात। श्री सूत शौनकांना म्हणतात, मी तुला आता प्राकृतिक प्रलयासंबंधी सांगतो। 100 वर्षांनंतर संपूर्ण जगाचा संहार करून शरीरात ब्राह्मणाचं रूप घेऊन योग बलाच्या आधारे श्रीहरी मुक्त होतात। महासागर आणि सूर्यापासून मेघ उत्पन्न होतात। 100 वर्षपर्यंत मेघ वर्षल्यामुळे अणुरेणू पूर्ण केला जातो। जलामध्ये प्रवेश केल्याने जगत्पत्तीचा अणु भिन्न होतो आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य पूर्ण झाल्यानंतर
तो निर्माण होतो आणि नंतर जलामध्ये तो लीन होतो. अशा प्रकारे या जगाची आधारस्वरूप भूमी जलामध्ये लय पावते. जल तेजात लीन होतं, तेज नंतर वायूमध्ये लीन होतं, वायू आकाशात आणि आकाश भूतादीमध्ये प्रविष्ट होतं. हे सर्व भूतादी महानामध्ये आणि महान प्रकृती पुरुषामध्ये लय होतं. अशा प्रकारे भगवान हरी 100 वर्षपर्यंत निद्रा घेतात. रिपीट. अशा प्रकारे भगवान हरी 100 वर्षांपर्यंत निद्रा घेतात आणि पुन्हा त्यांचा दिवस झाल्यानंतर सृजन कार्य करतात. या अव्यक्त आदि भगवानांच्या क्रमाने हे जग व्यक्त होतं. यानंतर गरुड पुराणात पापाच्या परिणामांचं कथन केलेलं आहे. श्री सूत म्हणतात, या संसार चक्राला जाणणारा पुरुष संसारातील आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या 3 प्रकारच्या त्रितापांचं ज्ञान प्राप्त करतो. वैराग्य उत्पन्न झालेला पुरुष आत्यंतिक विनाश प्राप्त करतो. आता मी या संसार चक्राच्या उत्क्रांती कालापासूनचं वर्णन करतो. याच्याशिवाय पुरुषार्थ असूच शकत नाही आणि मनुष्य परमात्म्यामध्ये लीन पण होऊ शकत नाही. आकाशात वास करणारा मनुष्य आपल्या देहाचा त्याग करून अन्य देह प्राप्त करतो. 12व्या दिवशी यमराजाचे लोक त्याला घेऊन जातात. बंधुगण तिलसहित जल अर्पण करतात आणि जे पिंडदान करतात त्याच अन्नाचं तो यमलोकात भोजन करतो. पापकर्मांमुळे नरकाची प्राप्ती होते तर पुण्यकर्मांनी स्वर्गलोक प्राप्त होतो. स्वर्ग आणि नरक यातील भोग भोगण्याचा लहान मोठा अवधी असतो. पापकर्म आणि पुण्यकर्म जसजशी क्षीण होत जातात तसा तो प्राणी पुन्हा भूलोकी येऊन स्त्रीगर्भात प्रवेश करतो. त्या स्थितीत प्रत्येक मासात मनुष्याच्या 1-1 अवयवाचा उदय होतो आणि 9 महिन्यांनंतर जीव उत्पन्न होतो. तो जीवात्मा भूलोकी देह धारण करतो न करतो तोच मोहमाया त्याला घेरतात. हा जीव जगात आल्यावर क्रमशः बाल्यावस्था, कुमारावस्था, तारुण्य आणि नंतर वृद्धत्व येऊन मरण पावतो. अशा प्रकारे माणूस त्या त्या धर्माला प्राप्त करतो. अशा प्रकारे जन्म मृत्यूचं हे चक्र घड्याळाच्या यंत्राप्रमाणे सतत चालू असतं आणि या यंत्रात मनुष्य भ्रमण करीत राहतो. जन्माला यायचं, चांगले वाईट भोग भोगायचे, मरण प्राप्त करून परत जन्म घ्यायचा, असं हे चक्र. हे बुधा पतित मनुष्य आपले भोग भोगल्यानंतर परत पापयोनीत प्रवेश करतो. आपल्या कर्मांमुळे तो अधोयोनीत जन्म घेतो. याप्रमाणे जो आपल्या आईवडिलांना दुःखित करतो तो कासवाचा जन्म धारण करतो. जो गुरुचा अपमान करतो, अविश्वास करतो, तो वानर योनी प्राप्त करतो. दुसऱ्याबद्दल असूया द्वेषबुद्धी ठेवणारा प्रथम नरकयातना भोगून राहिलेली कर्मफल भोगण्यासाठी राक्षसाचा जन्म प्राप्त करतो. तसंच यज्ञ, दान आणि विवाहामध्ये जो बाधा उपस्थित करतो तो कृमी जन्म धारण करतो. जो मनुष्य प्रथम देवता, पितृगण आणि विद्वानांना अन्न समर्पण न करताच आपणच ग्रहण करतो तो नरक यातना भोगल्यानंतर कावळ्याची योनी प्राप्त करतो. जो कोणी कृतघ्न बनून दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जातो तो कृमी कीटक अथवा विंचवाचा जन्म प्राप्त करतो. तसंच जो दुसऱ्याचं भोजन पळवतो त्याला माशीचा जन्म, जो अन्न पळवतो त्याला मांजराचा जन्म आणि तिळांचं हरण करणारा उंदीर योनी प्राप्त करतो. जो दुसऱ्याच्या घरावर आक्रमण करतो तो नरकातील रौरव यातना भोगतो आणि जो दुसऱ्याच्या विद्येचं हरण करतो तो मुका बनतो. या उलट सर्व प्राण्यांवर दया, सत्यभाषण, दुसऱ्यांचं हित साधणारा गुरु, देव, ऋषी यांचं सान्निध्य आणि सतत चांगलीच कर्म करण्याचं व्यसन असणं अशी सर्व लक्षणं स्वर्गप्राप्तीची लक्षणं आहेत. म्हणून अशा मनुष्यांच्या बाबतीत असं समजायला पाहिजे की हे लोक स्वर्गसुखाची प्राप्ती करण्याकरता आणि दुसऱ्या जन्मात सत्कर्म करण्यासाठीच भूलोकावर अवतरित झाले आहेत. 8 अंगांनी युक्त योगाचं विशेष ज्ञान असणारा मनुष्य
चांगलं फल प्राप्त करतो. यानंतर गरुड पुराणात अष्टांग योगाचं कथन आलेलं आहे. श्री सूत म्हणतात, आता मी महायोगाचं आणि त्याच्या उपांगांचं वर्णन करतो, जे भुक्ती आणि मुक्ती प्रदान करतात आणि संपूर्ण पापांचा नाश करतात अशा योगाचं अनुपठन मी करतो, ते तू भक्तीपूर्वक ऐक. हे माझे आहे असा अधिकार हाच मुळी सर्व दुःखांचं कारण आहे आणि माझं काहीही नाही असा भाव निवृत्तीमूलक आहे. महान दत्तात्रेयाने समर्थनासाठी हे विशद केलं. अहम नामक बीजापासून हा वृक्ष तयार होतो. अहमच्या अंकुरातून मम हे त्याचं डेरेदार खोड बनतं. घरदार त्याच्या शाखा असतात. पत्नी पुत्र पौत्र त्याची पानं असतात. धनधान्य रूपी विशाल पात्रांमध्ये हा पापवृक्ष अत्यंत कठीण आणि दुर्गम बनतो. सुखशांतीसाठी इथे विधीपूर्वक अज्ञान वृक्षाचा देखील उदय झालेला आहे. विद्यारूपी कोराडीने तो पापवृक्ष छिन्न भिन्न होतो. त्यानंतर मनुष्य रजोगुणांनी रहित उपकारक पीत ब्रह्मरसाला प्राप्त करून ईश्वरामध्ये लीन होतो. अत्यंत विद्वान असा मनुष्य या परमानंद सुखाला प्राप्त होतो. एका परमेश्वराला प्राप्त करून अज्ञानाच्या मोहाने भटकत राहिलेला जीव ज्ञानप्राप्ती करून विमुक्त होतो. ध्यान, पूजा, स्तोत्र, पाठ, यज्ञव्रत आणि यज्ञ यांच्यामुळे चित्त शुद्ध होतं. देवगणांनी देखील याच बळावर देवत्वाची प्राप्ती केलेली आहे. तेच घर आहे जिथे मनुष्य निवास करतो आणि हेच खरं भोजन आहे ज्यामुळे मनुष्य जिवंत राहतो. हे पार्थिव, संसारातील नित्य पुण्य अपुण्य कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य न केल्याने मनुष्याचा क्षय होतो. यानंतर गरुड पुराणात विष्णू भक्तीचं कीर्तन सांगितलेलं आहे. श्री सूत म्हणतात, भगवान विष्णूंची भक्ती केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. तेव्हा अशा विष्णूच्या भक्तीचं वर्णन मी करतो. विष्णू भक्ताने त्यांचं नेहमी स्मरण करावं. जो मनुष्य नम्रतेने वागतो तो देखील विष्णूंचाच भक्त असतो. भगवान विष्णूच्या शक्तीचे 8 प्रकार आहेत आणि त्यामध्ये म्लेंच्छ लोकसुद्धा भाग घेऊ शकतात. जी व्यक्ती हरीला मी तुझाच आहे असं भक्तिभावाने बोलते, तिला हरी नेहमी अभय देतात. संकटकाळीसुद्धा जो हरीचं स्मरण करतो आणि ज्याची चित्तवृत्ती विष्णूच्या पदापासून ढळत नाही त्याला अव्यभिचारिणी भक्ती म्हटलं जातं. आणि अशीच एकमात्र भक्ती आहे जी भक्ताला मोक्षपद प्राप्त करून देते. विष्णू भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न यमराज कधीही करत नाही. यमराज आपल्या दूतांना नेहमी बजावतात की विष्णूच्या भक्तांना दंड देण्याचा आपला अधिकार नाही. तेव्हा अशा भक्ताला तुम्ही हात देखील लावू नका. भगवान श्री हरीने स्वतःच अर्जुनाला म्हटलं होतं की माझा भक्त कधीही नाश पावत नाही. संसाररूपी कटुवृक्षाची दोनच फळं फक्त अमृतमयी असतात आणि ती म्हणजे भगवान केशवाची भक्ती आणि विष्णू भक्तांचा सहवास. जो मनुष्य विष्णू स्तवनाला रोज ध्यानमग्न होऊन बसतो त्याची पापं नष्ट होतात आणि तो विशाल अशा स्वर्गलोकी गमन करतो. यानंतर गरुड पुराणात वेदांत सांख्य सिद्धांताचं ब्रह्मज्ञान सांगितलं आहे. श्री सूत म्हणतात, ज्याप्रमाणे गायीच्या दुधातच तूप समाविष्ट असतं परंतु ते तिला बल देत नाही, त्याप्रमाणे भगवान देखील सर्वत्र सर्व प्राणी मात्रांमध्ये वास करीत असतात परंतु त्यांचं स्मरण आणि आराधना केल्याशिवाय मोक्षपद मिळत नाही. प्राणायाम, जप, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी योगाची 6 अंग आहेत. याच योगाची शेवटची पायरी समाधी असते. जेव्हा योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीचं मन संकल्परहित होतं, आपल्या इंद्रियाविषयीचं त्याला कोणतंच ज्ञान विचार राहत नाही आणि जो ब्रह्मामध्ये लीन होऊन जातो त्या अवस्थेलाच समाधी म्हटलं जातं.
शिशुपालाने स्मरणाचा अभ्यास करून सिद्धी प्राप्त केली होती. सर्वात उत्तम योग तोच आहे जेव्हा ब्रह्म आणि आत्मा एकरूप होऊन जातात. योगाचा अर्थच मुळी ब्रह्म आणि आत्मा यांचं एकीकरण आहे आणि तोच मोक्ष आहे. यानंतर गरुड पुराणात गीतेचं सार सांगितलं आहे. श्री भगवान म्हणतात, युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला जे भगवद्गीतेचं सार सांगितलं आहे ते मी आता सांगतो. भगवान अर्जुनाला सांगतात, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी या 8 अंगांचा योग होतो आणि त्यामुळे मनुष्याला मुक्ती मिळते. अहिंसेमुळे नेहमी सुखप्राप्ती होते. मनुष्याने जर एखादी गोष्ट सत्य असेल आणि अप्रिय असेल तर ती कधीही बोलू नये आणि अत्यंत प्रिय गोष्ट जर मिथ्या असेल तर ती पण बोलू नये असा सनातन धर्म आहे. भगवानाची स्तुती स्मरण अर्चन मन आणि वाणीने सतत केल्याने त्याला मुक्ती मिळते. विषय वासनांपासून मनाला हटवण्याच्या प्रयत्नाला प्रत्याहार असं म्हणतात. तर मूर्त अथवा अमूर्त स्वरूपाच्या ब्रह्माच्या चिंतनाला ध्यान म्हटलं जातं. मीच ब्रह्म आहे असं म्हणण्याची जी अवस्था तिला समाधी म्हटलं जातं. अशा प्रकारच्या ज्ञानाने मनुष्याला मोक्ष मिळतो. हरिओम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं.

सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर आहे किशोरी अमोणकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 87वा श्लोक आहे. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ह्याच्यामध्ये ब्रह्मचारी मारुती, रामाच्या चरणाचा दास, तो ह्या जगामध्ये धन्य कसा झाला, काय काय गोष्टी त्यांनी केल्या आणि करू शकतो, ते वर्णन थोडं पुढं आलं आहे. त्याचं उदाहरण आपल्या समोर ठेवलं पाहिजे की हनुमंतांनी काय केलेलं आहे. ते म्हणतात मुखी राम त्या काम बाधू शकेना. ज्याच्या मुखामध्ये अखंड राम आहे त्याला कोणत्याही कामनांचा वासनांचा स्पर्श होऊ शकत नाही, ते बाधत नाहीत. काम अजिबात नसतो, वासना अजिबात नसतात असं नाही, बाधण्या इतक्या नसतात. अत्यावश्यक जेवढ्या काम आहेत देहाला धारणेपुरतं, त्या बाधत नाहीत. जेवण आवश्यक आहे, जेवतो आहे आपण, पण जेवण झाल्यानंतर पुन्हा काहीतरी खात राहणं हे बांधणार आहे. आवश्यक तेवढ्या गोष्टी मिळाल्यानंतर आणखीन काहीतरी हवं असं वाटणं हे आपल्याला बांधणार आहे. म्हणून ज्याच्या मुखात राम आहे त्याला ह्या कामना बाधू शकत नाहीत, मर्यादित राहतात. आणि मुखी राम ह्याचा अर्थसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. ते केवळ तोंडात राम म्हणतो आहे आणि डोक्यामध्ये नाना वासना आहेत असं उपयोगी नाही आहे. ते नाम आतून आलं पाहिजे, अंतःकरणातून आलं पाहिजे. अंतःकरणात त्याचं चिंतन होत आहे, स्मरण होतो आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून हे नाम बाहेर येत आहे. श्रीराम काही करत असताना जे येतं राम, अरे राम, श्रीराम, ते आतून बाहेर आलेलं आहे. म्हणून मुखी राम ह्याचा अर्थ नुसतं जसं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं हरिपाठात म्हटलं आहे, तर हरिमुखे म्हणा म्हणजे नुसतं मुखाने म्हणायचं नाही आहे, ते आतून आलं पाहिजे. किंवा मुखाने म्हणता म्हणता ते हळूहळू आत चारी वाणींच्या पलीकडे गेलं पाहिजे. अशा तऱ्हेनं ते नाम घ्यायचं आहे, अशा तऱ्हेनं हरिहरी म्हणायचं आहे, राम राम म्हणायचं आहे. तर ज्याच्या मुखी राम आहे त्याला कामाची बाधा होत नाही. आणखी काय होतं त्याचं, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. ह्या कामाला आवर घालण्यासाठी जे धारिष्ट लागतं, धैर्य पाहिजे ना. इंद्रिय दमन करायला धैर्य पाहिजे. मनाला इच्छा झाली अमुक आहे खायचं आहे आणि ते खायचं नाही आहे असं म्हटलं, त्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला आपल्याला धैर्य लागतं. एखादी गोष्ट करायची नाही आहे पण कुणीतरी म्हणालं चला असं असं करायचं आहे, चाललं आहे, त्या ठिकाणी नाही म्हणायला धारिष्ट लागतं. योग्य त्या पद्धतीनं ते आपण थांबवणं, मोठ्या हुशारीनं कौशल्यानं दुसऱ्याला न दुखावता, पण ही गोष्ट नाही करायची आपल्याला असं म्हणायला धारिष्ट लागतं. नाही तर फरफटत जातात, हा असं म्हणाला की चालले तिकडे, तो तसं म्हणाला की चालले तिकडे, हे खा म्हटलं की खाल्लं, खायचं नसतं पण खातो. अशा अनेक गोष्टी ती इंद्रिय त्या विषयाच्या अधीन होतात. तर त्या विषयाधीन होणाऱ्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला धैर्य लागतं. ते जे धैर्य त्याला या रामनामाने प्राप्त होतं आणि मग ते धैर्य वेळोवेळी प्रगट होतं. याला सात्विक धैर्य असं म्हणतात. तमोगुणाचंही धैर्य आहे, रजोगुणाचं आहे, सात्विक गुणाचं धैर्य असं आहे की ज्या वेळेला खरोखरच प्रसंग पडतो, एरवी तो फारसं काही बोलणार नाही करणार नाही, पण ज्या वेळेला प्रसंग येतो तेव्हा हा सात्विक धैर्याचा मनुष्य मोठ्या धैर्याने त्याला तोंड द्यायला पुढं जातो, ती जी काही गोष्ट आलेली असेल तिचं निवारण करायला मदत करतो, त्या ठिकाणी तो पळपुटेपणा करून तिथून आपलं अंग सोडून जात नाही, धैर्य लागतं, परमार्थ करायला देखील धैर्य लागतं. आपण ध्यानाला बसलो आणि कोणी म्हणाला बसले का आता ध्यानाला की झालं, आपलं धैर्य चळलं, लक्ष कुठं आहे तुमचं, आता लक्ष नाही याच्यामध्ये असं म्हटलं तर बा घरात आवडत नाही, ह्या नाही होत नाही म्हणून मी आपलं सोडून दिलं असं नाही. परमार्थ करायला तर फार धैर्य लागतं. परमार्थ आहे सोपा, पण त्याला जर धारिष्ट नसेल, जिद्द नसेल तर ते होणार नाही आहे. आणि बहुतेक ठिकाणी मनुष्य हा फरफटलाच जातो, त्या ठिकाणी त्याच्याजवळ धैर्य नसतं, तोंड देण्याचं, विरोध करण्याचं धैर्य नसतं, कौशल्यही नसतं, चातुर्य नसतं. दुसऱ्याला न दुखावता पण आपल्या ठिकाणी स्थिर राहायला मोठं चातुर्य लागतं. म्हणे तर त्या गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरिभक्त तो शक्त कामास मारी. ह्या हरिभक्त जर असेल ना तर त्याच्यामध्ये ही ताकद असते, कारण भगवंत त्याच्या पाठीशी असतो. तो भक्त खरा पाहिजे, आपण जी भक्ती करतो त्याला आपल्याला भक्त म्हणता येत नाही, आपण विभक्तपणाने काय काहीतरी भक्तीच्या क्रिया करत असतो, कुठंतरी फोटो लावतो, त्याला हार घालतो, त्याला नमस्कार करतो आणि मी त्याचा भक्त आहे असं म्हणतो, असा भक्त नसतो. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावावे. देवाच्या मनात जे आहे ते ह्याच्याकडून घडलं पाहिजे, पण त्याच्यासाठी देवाच्या मनात काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. हे ग्रंथावरून कळतं की परमेश्वराला काय आवडतं काय आवडत नाही. बारीक सारीक गोष्टीत सुद्धा त्याला जे आवडतं ते जर भक्ताकडून घडलं आणि तो जर भगवंताच्या विचारांशी इच्छेशी समरस झाला तर त्यालाही लक्षात येतं ही गोष्ट भगवंताला आवडेल, ही गोष्ट करायची आवडणार नाही. चटकन आतमध्येच बसलेला आहे तो. आपण जर आतमध्ये डोकावून त्याचा सल्ला घेतला, त्याला विचारलं तर आपल्याला लगेच कळेल की हे करायचं हे करायचं नाही आहे. त्यामुळे हरिभक्त जो आहे तो बलवान असा जो काम आहे त्याला पिटाळून लावतो. अनावश्यक काम हा जो आहे हा आपल्याला नको. नदीला पाणी पाहिजे पण मर्यादेपर्यंत, मर्यादेच्या वर आलं की त्याला पूर आला म्हणतो आपण आणि तो सगळा विध्वंस करणारा असतो. तसं नाही, विषय तर हवेत पण मर्यादित हवेत. तसं जे जे काही आपण करतो ते मर्यादित पाहिजे, मर्यादेच्या पलीकडे नाही. एखादी गोष्ट मिळाली म्हणून ती घालवली नाही, गरज आहे का, विचार केला पाहिजे. पैसे खूप आले उडवले नाही, हे पैसे तुझे आहेत असं समजू नको, भगवंताचे आहेत. त्याला विचारून योग्य त्या कारणासाठी खर्च कर. एक पैसुद्धा खर्च करताना विचार कर हे बरोबर आहे का, हे करणं माझं योग्य आहे का. असं जर असेल तर सगळं आपलं आहे असं समजू नको, त्याचं आहे, त्याला विचारून करायचं आहे सगळं. ह्या फार बारीक बारीक गोष्टी आहेत पण सगळ्या परमार्थात येतात. त्या जर आल्या नाही तर नुसतं आपण दोन दोन तास ध्यान करून आणि माळा ओढून आपण परमार्थी होणार नाही, भगवत प्राप्ती आपल्याला होणार नाही. म्हणून ते म्हणतात तिथे, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ब्रह्मचारी, ब्रह्मचारी याचा अर्थ सुद्धा जे ब्रह्मेचरती, जो अखंड ब्रह्मामध्ये वास करून असतो त्याला ब्रह्मचारी म्हटलंय. नुसतं लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचारी म्हणत नाहीत, कारण ब्रह्माशी एकरूप झालेला असतो, त्याच चिंतनात असतो. अशा तऱ्हेचा जो हनुमंत मारुती भगवंत रामाच्या चरणाशी अखंड राहिलेले, कसं होतं त्यांचं जीवन, रामचंद्रांची आज्ञा झाली ते त्यांच्या चरणाशी बसलेले, ते काम करून यायचं, पुन्हा आपले ध्यानस्थ बसलेले. आता फावला वेळ आहे, जरा इकडं जाऊन येऊ तिकडं जाऊन येऊ, ह्याचं काय करू त्याचं काय करू असं नाही. एक तर साधना नाहीतर एक सांगितलेलं आज्ञा दिलेलं काम, त्याच्या पलीकडे इकडे तिकडे नाही, आकर्षणच नाही कशाचं. आपल्याला अनेक गोष्टीची आकर्षणं असतात, हे झालं की ते झालं की ते, खायचं झालं की ऐकायचं, ऐकून झालं की पाहायचं, पाहायचं झालं की लोकांच्यात जाऊन मिसळायचं, त्यांच्या गप्पा ऐकायच्या, इकडं ऐकायचं, सगळं आयुष्य आपलं फुकट फुकट जातं, पण त्याची जाणीवच होत नाही. हे दुर्दैव आहे. सांगूनही कळत नाही हे एक वाईट गोष्ट आहे. आपण म्हणू आपल्याला सांगितलंच नाही, सांगितलं कळलं का, आणि कळलं तरी वळलं का, नाही वळत. मग शेवटी संत देखील कंटाळतात, ते म्हणतात काय सांगून उपयोग नाही, आपण आपल्यापुरतं बसावं. म्हणजे संत शेवटी एकांतात निघून जातात. म्हणून हे जे मारुतीचं उदाहरण दिलेलं आहे तो अशा तऱ्हेचा आहे की काम ताब्यात आहे त्याच्या, धारिष्ट आहे, आणि कामाला मारण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणून मुखी राम त्या काम बाधू शके ना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत जनाबाईंचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित गडकडे यांचा.

श्रोतेहो, अनुराधा मराठे यांच्या स्वरातलं हे पद ऐकूयात. पद आहे प्रतिभानुज यांचं आणि संगीत श्रीनिवास केसकर यांचं.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूयात संत कबीरांची पदरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात। स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर आणि सहकारी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया वि स खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग रामकली.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग रामकली. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया प्रभाकर पंडित यांचं संगीत असलेली रचना, गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर चित्रा आपटे यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, संत एकनाथ महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि रात्री 11:00 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता याचं पुनःप्रसारण 8:00 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30 वाजता.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, अर्थात 8 ऑक्टोबर 2026.

आजचं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज त्रयोदशी महालय आहे. आज प्रदोष आहे. आज शिवरात्री आहे. आज कलियुगादी दिवस आहे. पुसेसावळी तालुका खटाव इथे आज श्री कृष्णदेव महाराज पुण्यतिथी यात्रा.

आज भारतीय वायुसेना दिन आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. मुमुक्षु म्हणजे मोक्षाचीच इच्छा असणारा. तो साधन संपन्न म्हणजे ज्ञानाला अधिकारी असला पाहिजे. त्याकरता साधन चतुष्टय सांगितलं आहे. ती चार साधनं अशी. पहिलं नित्यानित्य वस्तू विवेक, म्हणजे नित्य वस्तू कोणती आणि अनित्य वस्तू कोणती यांच्यातला भेद स्पष्ट समजणे. ज्ञेय विश्व म्हणजे इंद्रियांनी दिसणारं हे जग अनित्य आहे. पंचमहाभूत आणि त्यांनी निर्माण झालेला देह हा अनित्य आहे. आणि त्याचप्रमाणे स्वर्ग नरकादी परलोकही अनित्य आहेत. उलट विश्वाचं मूलभूत आत्मतत्वच नित्य आहे, म्हणजे अविनाशी आहे, असा स्पष्ट बोध म्हणजे विवेक. दुसरं साधन म्हणजे इहामूत्र फलभोग विराग, म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक फलांचा म्हणजे सुखांचा उपभोग घेण्यासंबंधी विराग, म्हणजे अनिच्छा. तिसरं शमदमादी षटक संपत्ती, म्हणजे शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि श्रद्धा यांची प्राप्ती. आणि चौथं साधन आहे मुमुक्षुत्व, म्हणजे संसार बंधनातून मुक्त होण्याची दृढ इच्छा. संसार म्हणजे अनादिकालापासून चालत आलेली जीवाला भोगायला लागणारी सुखदुःख, त्यांचे कारण धर्माधर्मरूप कर्मबंध आणि त्याला कारण असलेली जन्म मरण परंपरा. ही साधन चतुष्टी प्राप्त झाली तर जीवाला मोक्षप्राप्ती होते.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे. विष्णूच्या विषयी वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाची महती पण याच्यामध्ये गायलेली आहे. त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की मनुष्य हा शब्द जो वापरलाय मुळामध्ये नारद पुराणात अनुचान अनुचान झाला पाहिजे. अनुचान म्हणजे ब्रह्मविद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, लौकिक विद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, ज्ञानाने विज्ञानाने परिपूर्ण झाला पाहिजे, म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे, तेव्हाच त्याला काही मिळणारा जो मोक्षाचा विचार आहे त्याच्या अधिकाराचा विचार आहे. शुकदेवांच्या बाबतीत तुझ्या मनात जो आदर निर्माण झाला आहे त्याचं कारण काय आहे, तर हे अनुचान हे त्याचं कारण आहे असं सांगितलं. तर नारदाने विचारलं की अनुचान कसं होतो ते तुम्ही मला सांगा. तर ते म्हणाले मी तुला अनुचानाचं लक्षण सांगतो. म्हणाले ज्याला जाणल्यानंतर मनुष्य अंगांसहित म्हणजे त्याच्या षडांगांसहित वेदज्ञानामध्ये परिपूर्ण होतो तोच अनुचान होऊ शकतो. म्हणजे आपल्यापुढे सांगायचं असं की या जगामध्ये असणारं जे आम्हाला आज विज्ञानाचं ज्ञान आहे, लौकिक ज्ञान आहे, एकापेक्षा एक मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये असणारा जो लौकिक आहे ज्याला आजच्या भाषेमध्ये एक्सपर्टाईज म्हणतो की त्यांचा कशाकशामध्ये एक्सपर्टाईज आहे, कशाकशामध्ये त्यांचं वैशिष्ट्य आहे, काय काय त्यांचं संशोधन आहे, ह्या सगळ्याबद्दल जे आमचं आकर्षण आहे हे सगळं त्यांना प्राप्त आहे, हे कुणाला प्राप्त असतं, कुणा एकाला प्राप्त असतं का, त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलंय की जो यथार्थतेने वेदांच्या अंगासहित वेदांचं ज्ञान प्राप्त करून घेतो त्याला सर्वांचं ज्ञान असतं. म्हणजे त्याचं ज्ञान हे परिपूर्ण असतं. ज्याकरता एक असाच आपण अज्ञानातून म्हणू किंवा निष्पाप भावानी म्हणू असा एक प्रश्न उपस्थित झाला आणि त्यांनी सांगितलं की अहो हे एवढं सगळं तुम्ही सांगता, ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानी होते आणि ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः संजीवन समाधी घेतली, तर म्हणाले आता आजकालच्या काळामध्ये कॉम्प्युटर आला आहे, ज्ञानेश्वरांच्या वेळी काही कॉम्प्युटर नव्हता. म्हणाले ज्ञानेश्वरांना जर कॉम्प्युटर दिला असता तर ज्ञानेश्वरांनी कॉम्प्युटर दुरुस्त केला असता का? म्हटलं हो नक्कीच केला असता. म्हणाले कसा केला असता? म्हणलं त्यांना स्क्रूड्रायव्हर वगैरे काही लागला नसता किंवा कॉम्प्युटरचं सर्किट काय त्यांना बघावं लागलं नसतं. त्यांच्या समोर जर म्हटलं परम कॉम्प्युटर आणून ठेवला असता आणि त्याच्या कोणत्या टोकाच्या कोणत्या सर्किटमध्ये गडबड आहे ही आम्हाला शोधून द्या असं जर आम्ही त्यांना विचारलं असतं तर ते म्हणाले असते तुमचा परम कॉम्प्युटर तुमच्या घरी ठेवा, त्याची काही मला आवश्यकता नाही. मग आम्ही विचारलं असतं अहो मग तो दुरुस्त कसा होईल, तर त्यांनी सांगितलं असतं की या जगामध्ये कोणतीही वस्तू तिच्या मूळ रूपामध्ये उपस्थित राहण्याकरता त्या वस्तूचं जे संतुलन आहे ते कायम राहावं लागतं. त्या वस्तूचं संतुलन येण्याकरता जे करण्याची आवश्यकता आहे त्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे, त्यामुळे तो तुमचा परम कॉम्प्युटर माझ्या घरी आला का तुमच्या घरी राहिला आम्हाला काही फरक पडत नाही. त्या कॉम्प्युटरचं संतुलन बिघडलं ना तो संतुलित करून ठेवायचं काम मी करतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना लगेच तुमचा स्क्रूड्रायव्हर आणा, या इथली ट्यूब बिघडली ज्ञानेश्वर महाराज ट्यूब दुरुस्त करा, अहो घोडा घेऊन या म्हणजे मी त्याच्यावर चढतो आणि त्याचा चोक बदलतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला चोक बदलावा लागत नाही, मला ती ट्यूब टेस्ट करावी लागत नाही, मला फक्त तिचं काय बिघडलं आहे तेवढं बघावं लागतं. जर तिचं जे काही बिघडलं असेल ते मी कशाने दुरुस्त करतो, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी काय मला कानात येऊन सांगितलं नाही, मी आपल्याला आपल्या तत्वज्ञानाच्या आधाराने नाही तर म्हणाल तुम्हाला ज्ञानेश्वरांचा एवढा ठाव ठिकाणा कुठून लागला आणि तुम्ही त्यांचं उत्तर कुठून देता. त्यामुळे गोष्ट अशी आहे की एक आत्मतत्व जाणलं, आमच्या ईशावास्य उपनिषदाने सांगितलंय की ज्यांनी आत्मतत्वाची जाणकारी करून घेतली त्याला जगामध्ये अज्ञान असं काही राहत नाही की समोरची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीत काही कमतरता आहे ही राहत नाही. का राहत नाही? कारण आत्मज्ञान हे पूर्ण आहे, तिथे अपूर्णता राहूच शकत नाही आणि त्यामुळे जिथे अपूर्णता शिल्लक आहे ती आत्मज्ञानाने पूर्ण करता येते. आणि त्यामुळे म्हणून आपल्याला म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांना स्क्रूड्रायव्हर, ज्ञानेश्वर महाराजांना व्होल्टेज स्टॅबिलायझर, ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी करंट टेस्ट करायला, त्यांना असलं कुठलंही उपकरण प्राप्त करून घेण्याची आवश्यकता नाही. आपल्यापुढे मांडण्याचा विषय इथे असा आहे की इथे त्यांनी आपण म्हणू म्हणजे काय वेदाचं ज्ञान झालं म्हणजे सगळं झालं का, त्याचा अर्थ एकच आहे की ह्या वेदांच्या दोन्ही अंगांनी जर वेद समजून घेतला तर लौकिक ज्ञान काय
ते समजतं. जसं समर्थांचं वर्णन करताना म्हटलंय तसंच आहे की ते कसे आहेत. तर आधी लौकिक ज्ञानामध्ये तर ते श्रेष्ठ आहेतच आहेत, पण पारलौकिक ज्ञानामध्ये सुद्धा तसेच श्रेष्ठ आहेत. आणि त्यामुळे ही दोन्ही ज्ञान समर्थ म्हणजे मी आपलं मायासमोर समर्थांचं नाव आलं म्हणून पुन्हा ज्ञानेश्वर म्हटलं तर आपल्याला वाटेल या ज्ञानेश्वरांबद्दलच बोलतायत, तसं नाही आहे. समर्थांच्यासारखे लोक म्हणतात म्हणून प्रवृत्तीपर संत. संत काही प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर असतच नाहीत, संत संतच असतात. त्यामुळे समर्थांच्या सारख्यांनी सुद्धा लौकिकामध्ये काय केलं, एकनाथ महाराजांनी लौकिकात काय केलं, हे लौकिक विद्या त्यांना पूर्ण आत्मसात आहेच आणि त्याच्याबरोबर त्यांना परब्रह्माचं ब्रह्माचं ज्ञान आहे. ही जी स्थिती आहे ती इथे त्यांनी वर्णन करून सांगितलेली आहे. ते म्हणाले की मनुष्याला सगळ्या अंगांच्या सहित वेदांचं परिपूर्ण ज्ञान झालं की म्हणाले त्याच्या ठिकाणी कोणतंही ज्ञान त्याला प्राप्त नाही असं होत नाही. हा संवाद नारद आणि सनातन यांच्या ठिकाणी, सनतकुमारांच्या ठिकाणी, सनंदनाच्या ठिकाणी झालेला आहे. या संवादाचा आता पुढे विस्तार आहे. तो विस्तार करताना त्यांनी सांगितलं की ही जी सहा शास्त्र आहेत, ती जी सहा शास्त्र आहेत आणि हे जे चार वेद आहेत, ऋग, यजु, साम आणि अथर्व, ह्या चार वेदांचं जे प्रमाण किंवा त्याचं प्रामाण्य जे सांगितलेलं आहे, ते प्रामाण्य तुम्हाला आपल्याकडे करता असं सांगतो की ज्यांनी ह्या सगळ्याचा बारकाव्याने अभ्यास केला तो अनुचान म्हटला जातो. त्यांनी अनेक ग्रंथांचं जरी अध्ययन केलं आणि त्यांनी जर वेदांचं अध्ययन नाही केलं तर त्याचं ज्ञान अपूर्ण राहतं. आणि नुसतं वेदांचं नाही, ह्या षडंगासहित. आणि म्हणून ते सांगतात की ह्या वेदाच्या ज्ञानामध्ये जो वेदवेत्ता आहे त्याच्या ठिकाणी ह्या वेदांची शिक्षा हा जो पहिला भाग आहे, वेदांचं पहिलं अंग आहे, त्याचं महत्त्व खूप आहे. त्याला त्याच्यामध्ये स्वरांची प्रधानता आहे, स्वर कसा लावावा. आणि म्हणून म्हणाले त्या स्वरांच्या प्रधानतेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे ऋग्वेदाकरता, गाथेकरता आणि सामगायनाकरता स्वराचा प्रयोग वेगवेगळा केला जातो. म्हणाले ऋचा म्हणताना एक अंतर दिलं जातं, त्याच्यानंतर गाथा म्हणताना दोन अंतर असतं, सामांच्याकरता व्यवधान स्वर तीन अंतरांनी असतो. म्हणाले आणि याज्ञ जी स्तोत्र आहेत, कर्ण आणि मंत्र आहेत, त्या ठिकाणी याज्ञिकांच्याकडून यज्ञामध्ये ज्याचा प्रयोग केला जातो तो जो प्रयोग आहे, त्या ठिकाणी जर ह्या शिक्षा विभागाचं ज्ञान नसेल तर भलताचा अर्थ होऊ शकतो. आणि त्याकरता ह्या शिक्षा विभागामधलं एक प्रसिद्ध उदाहरण आहे, इंद्रशत्रू हा जो शब्द आहे त्यांनी सांगितला, तो हवन करायला लागला आहे किंवा यज्ञाकरता उद्युक्त झालेला आहे, तर या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे, इंद्रस्य शत्रुः, जो इंद्राचा शत्रू आहे त्या इंद्राच्या शत्रूचा आपल्याला निपात करायचा आहे असं म्हटलं त्या ठिकाणी जर म्हणायचं असेल, तर त्याच्याऐवजी जर तो शब्द उच्चारताना जर चुकला, त्याचा उच्चारच जर चुकला, तर म्हणाले आघात. आता कशाचा चुकू शकतो, पहिल्या शब्दावरती आघात किंवा दीर्घ करायचा का पुढच्या शब्दावर, म्हणजे इंद्र आणि शत्रू हे शब्द उच्चारायचे कसे, आघात कुणावर जास्त ठेवायचा कुणावर कमी ठेवायचा. आघात बदलला की त्याचे समास बदलतात आणि समास बदलले की अर्थ बदलतात, असं म्हणून त्यांनी सांगितलं की हा इंद्रशत्रू हा जो शब्द आहे तो स्वरभेदनानी वेडावाकडा अर्थ होऊन त्याच्यामध्ये म्हणाले वृत्रासुराचाच वध ज्या प्रकाराने झाला त्याची ती कथा दिली, त्याचं आपल्याला आत्ता काही फारसं हे नाही आहे. आता उच्चार करण्याकरता तीन स्थानं सांगितली आहेत. आमच्याकडे उच्चार जो होतो तो हृदयामधून होतो, कंठामधून होतो आणि मस्तकामधून होतो. आता त्यांनी फार सुंदर वर्णन केलं आहे जे आपल्याला लक्षात येत नाही. सामान्यतः यज्ञामध्ये तीन सवन असतात, एक प्रातःसवन असतं, एक माध्यानदिन सवन असतं आणि एक सायंसवन असतं. आणि त्यांनी सांगितलं की प्रातःसवनामध्ये जो उच्चार केला जातो आणि जो केला जातो तो म्हणाले वक्षस्थलाच्या इथून केला जातो, कंठामधून मध्यम स्वराने जो उच्चार केला जातो तो माध्यानदिन सवनामध्ये केला जातो, आणि मस्तकामधून जो उच्चार केला जातो उच्च स्वराचा त्याला तृतीय सवन असं म्हणतात. अशा प्रकारे हे उच्चार आहेत. आता योग्य त्याची अभिव्यक्ती जर झाली नाही
तरीसुद्धा स्वराचा जर सूक्ष्म उच्चार मागे पुढे जर बिघडला तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की त्या फलामध्ये फरक पडतो. म्हणून आपल्याकडे कोणत्याही मंत्राची उपासना करताना पहिल्यांदा वैखरी वाणीमध्ये जोरात उच्चारून करायची. जोरात म्हणजे आपल्याला ऐकू येईल, जोर जोरात नाही पण आपल्याला ऐकू येईल इतका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. यांनी काय होतं, वैखरी वाणीमध्ये तो जप सिद्ध होतो. आणि हा स्थूल पातळीवरती आमच्या प्राणांचा आयाम करून देतो, म्हणजे प्राणांचा विस्तार होतो एका बाजूनी आणि प्राणांचं नियमन होतं दुसऱ्या बाजूनी. कारण प्राणायाम शब्दाचे अर्थ दोन आहेत, आयाम शब्दाचा अर्थ विस्तार पण आहे आणि आयाम शब्दाचा अर्थ नियमन पण आहे. प्राणांचं नियमन करून देतो म्हणजे मंत्राच्या उच्चारामध्ये नामस्मरणामध्ये अनायासे प्राणायाम होतो आणि प्राणाचा विस्तार होतो म्हणजे प्राणांचं सामर्थ्य वाढतं आणि प्राणांचं सामर्थ्य होतं म्हणजे आमची प्रकृती सुधारते, आमचं आरोग्य टिकतं. अनेक त्याचे लाभ आहेत, मग ब्लड प्रेशर कमी होतं, मग डायबिटीज कमी होतं, मग पुष्कळ जो जो अनुभव घेईल तो. आता त्याच्यामध्ये एक वेगळा विषय सांगितला आहे की ऋग्वेद म्हणताना म्हणाले कोणते स्वर उच्चारले जातात, तर रे आणि ग हे स्वर ऋग्वेदात उच्चारले जातात. म्हणाले लौकिक व्यवहारामध्ये उच्च आणि मध्यम असा संघात असतो ह्या स्वरांचा. आणि आता हे जे लोक आहेत ते व्यवहारात म्हणजे आपल्याकडे जेव्हा कोणी म्हणायला येतो ऋग्वेद त्यावेळी काय करतात, म्हणाले उच्च आणि मध्यम अशा संघातामध्ये तो वेद म्हटला जातो. आता पुष्कळ प्रकार आहेत, कसे कसे वेद म्हटले जातात, कोणत्या कोणत्या परंपरेत कसे म्हटले जातात, तो पण विषय आपण सोडू कारण तो आपल्याला विशेष माहिती नसलेला आहे. आणि म्हणाले सगळ्या वेदांच्यामध्ये चालणारा असा जो विचार आहे किंवा असा जो स्वर आहे तो सगळ्या स्वरांचा संचार वैदिक पद्धतीने, संचार म्हणजे त्याचा प्रसार, सर्व प्रकारच्या वैदिक स्वर ज्या पद्धतीने लावले जातात तसे वेगवेगळ्या ठिकाणी त्या स्वरांचा विचार करून तो मंत्र, श्लोक, स्तोत्र जे म्हणायचं आहे ते म्हटलं जातं. आता त्यांनी सांगितलं आहे की सामवेदाचा जो स्वरसंचार आहे, आता म्हणाले ऋग्वेदाबद्दल सांगत नाही आता सामवेदाबद्दल सांगतो. म्हणाले त्यांनी सांगितलं की इथे ह्या नारद पुराणामध्ये ह्याचं वर्णन करणारे श्लोक थोडे आहेत पण तुम्हाला अर्थाचं गांभीर्य इतरत्र कुठेही एवढं बघायला मिळणार नाही. इथे ज्या प्रकाराने त्याचं वर्णन केलं आहे त्याविषयी आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही, म्हणून तुम्ही हा विषय सावधानतेने श्रवण करा असं आपल्याला सांगितलं आहे. आता सामगायन करणारे लोक काय काय करतात, आता बघा सगळा संगीताशी आपल्या दृष्टीने जोडलेला विषय. तान, राग, स्वर, ग्राम, मूर्छना आणि लक्षणं ही सगळी इथे त्यांनी सांगितलेली आहेत. म्हणाले हे जे अत्यंत पवित्र, पावन आणि अत्यंत श्रेष्ठ बुद्धीनी जो याचा विचार करतो म्हणजे त्याच्यामागची त्याची भावना फार वेगळी आहे. आपल्याला जर माहीत असेल तर अकबराच्या दरबारामध्ये नवरत्नांच्यामध्ये सम्राट तानसेन आहेत आणि त्यांचे गुरु हरिदास बाबा आहेत. अकबर फार खुश होत असे सम्राट तानसेनचं गाणं ऐकून आणि त्यांच्या गाण्याचा प्रभावही विशेष होता. पण एकदा अकबर बाहेर कुठे गेले आणि ज्या भागामध्ये फिरून आले तिथे त्यांनी एका मंदिरामध्ये गाणं ऐकलं आणि तो म्हणाला हे स्वर्गीय गाणं आहे, की हे माझ्या तानसेनच्या सुद्धा गळ्यामध्ये ऐकायला मिळत नाही असं कसं. आणि आल्यानंतर त्यांनी तानसेनला सांगितलं, तानसेन मी अशा अशा गावी गेलो होतो आणि तिथे एकांचं गायन ऐकलं तर ते गाणं इतकं सुंदर होतं आणि मोठं मला विलक्षण वाटलं. तर तानसेन म्हणाला आपण कुणाचं आणि कुठे ऐकलात, तर म्हणाले ते हरिदास बाबा असे असे त्या गावात होते. तर तेव्हा त्यांनी सांगितलं बरोबर आहे, त्यांच्या गाण्याचा कणसुद्धा माझ्या गाण्यात येणं शक्य नाही. म्हणाले असं का, तर म्हणाले हुजूर मी आपल्याकरता गातो आणि ते भगवंताकरता गातात, त्यामुळे हाच मोठा फरक आहे म्हणाले त्याच्यामध्ये. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं आहे की इथे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांच्या स्वरूपाचा परिचय करून देताना ह्या शिक्षा ह्या वेदाच्या अंगाच्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की सात स्वर, तीन ग्राम, 21 मूर्छना आणि 49 ताना ह्या सामवेदाचं गाणारे लोक हे सगळे प्रकार करतात प्रत्येक वेळी. आणि ह्या सगळ्याला स्वरमंडल असं म्हटलं जातं.
आता षडज ऋषभ गांधार मध्यम पंचम दैवत आणि सातवा निषाद हे सात स्वर आहेत. षडज मध्यम आणि गांधार या तिघांना ग्राम म्हणतात. आणि आता यांची उत्पत्ती कुठून होते ऐकण्यासारखं आहे सगळं. या भूलोकावरून षडज उत्पन्न होतो, भूवर लोकावरून हा मध्यम उत्पन्न होतो आणि स्वर्गलोकावरून गांधार प्रकट होतो. आणि म्हणजे षडज मध्यम आणि गांधार या तिघांना ग्राम म्हणतात. म्हणजे भूलोक, भूवरलोक आणि मेघलोक म्हणजे स्वर्गलोक. म्हणजे गांधार हा ह्या तीन लोकांचा आहे. षडज मध्यम आणि गांधार यांना ग्राम म्हटलंय. हे तीन जेव्हा एकत्र येतात तेव्हा ह्या तिन्ही लोकांना आनंद देऊ शकण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. ही तीनही ग्रामस्थान आहेत म्हटलंय. आणि त्यांनी पुढे सांगितलंय की सामगायन करणारा जो विद्वान आहे तो वेगवेगळ्या प्रकाराने कशा ताना गातो तर ते आपण फार तर पुढे सोडून देऊ आणि आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की गंधर्व लोक जे गंधर्वगण जे आहेत ते देवतांच्या करता सात मूर्छनांचा आश्रय घेतात, यक्ष लोक पितरांच्या करता गातात आणि सात मूर्छनांच्या करता आश्रय घेतात आणि ऋषी लोक जे आहेत ते सात मूर्छनांचा आश्रय घेतात आणि जे लौकिक गान आहे त्याचं मनुष्य अनुसरण करतो. म्हणजे पृथ्वी लोकावर आम्ही जे गायन करतो किंवा माणसाकडनं जे गायलं जातं ते गंधर्वगणाकडनं गायलं, यक्षगणाकडनं गायलं त्याच्यापेक्षा सामान्य गाणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि षडज स्वर जो आहे तो देवतांच्या करता आहे, ऋषभ स्वर जो आहे तो ऋषीमुनींच्या करता आहे. म्हणजे देवता कशाने तृप्त होतात, षडज लावला की देवता तृप्त होतात, रे लावला की ऋषीमुनी तृप्त होतात, ग लावला की पितर तृप्त होतात. म्हणजे गांधारामध्ये पितर तृप्त होतात, त्याच्यानंतर मध्यम स्वर लावला तर गंधर्व तृप्त होतात, पंचम स्वर लावला तर देवता पितर आणि महर्षी हे सगळेच तृप्त होतात. आणि म्हणून लता मंगेशकरांच्या वडिलांनी लता मंगेशकरांना असं म्हटलं की तुझ्या गळ्यामध्ये पंचम आहे आणि त्यामुळे तू या जगामध्ये हे जे वैभव प्राप्त करून घेणार आहेस त्याचं कारण आहे. कारण काय आहे, त्यांनी जे म्हटलं आहे की पंचमस्वर हा देवता पितर आणि महर्षी या सगळ्यांनाच संतुष्ट करणार आहे. त्याच्यापुढे निषाद स्वर जो आहे तो यक्षांना आणि दैवत आहे तो सगळ्या भूत समुदायांना तृप्त करतो. आणि अशा प्रकारे ही जी गुणवृत्ती आहे ती 10 प्रकारची आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढे त्यांनी त्या गुणवृत्तींचं वर्णन केलेलं आहे. आता त्यांनी असं सांगितलं आहे की गीत सगळ्यांनाच आवडतं परंतु त्या गीतांच्यामध्ये सुद्धा कुणाला कोणतं गीत आवडतं ते सांगताना त्यांनी असं सांगितलं आहे की स्त्रियांना मधुर गीत आवडतं. स्त्रियांची आवड ही मधुर गीताकडे आहे. मग पुष्कळ आहे ज्याच्या कंठामधून गदगद भाव येतो, अलंकार आहेत, त्याचं सगळं वर्णन आपण आता पुन्हा सोडून देऊ आणि आपण पुढे जाऊ. आणि पुढे जाताना त्यांनी जे थोडा थोडा त्याचा भाग आपल्यापुढे जो सांगण्यासारखा आहे तेवढा फक्त आपल्यापुढे मी मांडते. आता त्यांनी रंग सांगितलेत स्वरांचे. ह्या षडज स्वराचा रंग कमळाच्या पानासारखा हिरवा रंग आहे. नंतर ऋषभ स्वराचा म्हणजे रेचा रंग जसा पोपट असतो त्याचा जसा पिवळट हिरवा रंग असतो तसा त्या ऋषभाचा रंग आहे. गांधाराचा रंग हा सुवर्णासारखा रंग आहे, कांती आहे त्याला, तेज आहे. मध्यमाचा रंग कुंदकळ्यांसारखा स्वच्छ पांढरा आहे. म्हणाले पंचमाचा रंग श्यामल आहे, श्याम रंग आहे. आणि म्हणून भगवंताचा रंग सुद्धा श्यामल असावा की रामसुद्धा घनश्याम आहे आणि कृष्णसुद्धा घनश्याम आहे. कारण काय, ह्या पंचमामध्ये बघा आपण जर बघितलं तर हे सगळं जे शास्त्र आहे ना, भगवंताचा रंग आहे त्याच्यामध्ये स्वर आहे त्याच्यामध्ये तृप्ती आहे आणि त्या सगळ्यांचं एकमेकांशी नातं आहे. हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. आता पुढे त्यांनी सांगितलं की इथे पंचमाचा श्याम दैवताचा रंग पिवळा मानला आहे, निषादाचा रंग सगळ्या रंगांचा मिळून एक रंग मानलेला आहे. आणि अशा प्रकारे स्वरांचे वर्ण सांगितलेत. आता पंचम मध्यम आणि षडज हे स्वर ब्राह्मण मानलेत, ऋषभ आणि दैवत हे स्वर क्षत्रिय मानलेत आणि गांधार आणि निषाद हे दोन स्वर अर्धे वैश्य आणि अर्धे शूद्र मानलेले आहेत. कारण ह्याच्यामध्ये संमिश्रण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या स्वरांचे असे रंग आहेत
आता गंधर्व का म्हटलं त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. म्हणाले विद्वान पुरुष गांधर्व म्हणजे गायन जे आहे ते गांधर्व गायन असं म्हणतात. गाचा अर्थ गेय असा त्यांनी केलेला आहे की विद्वान लोकांनी त्याला गेय म्हटलेलं आहे. धचा अर्थ कलापूर्वक वाद्य वाजवणं म्हणजे गांधर्व या शब्दामध्ये सगळं आलेलं आहे. पहिल्या गा शब्दामध्ये गेय गाणं म्हणजे त्याला व्होकल म्युझिक गायलेलं गाणं. आता धमध्ये वाजवलेलं आमच्या ताई जशा हार्मोनियम वाजवत आहेत तशा तोंडाने गाणार नाहीत पण हार्मोनियम वाजवतील. तर तसं कलापूर्वक त्या ठिकाणी स्वरांचं ज्या ठिकाणी संमेलन आहे अशा प्रकारचं जे वाद्य आहे ते वाद्य वाजवणं आणि रफारा सहित व कारण गांधर्व आहे ना दर्व तर हा जो शब्द आहे तो सामगायन करणाऱ्या विद्वानांनी असं म्हटलेलं आहे की तो त्या ठिकाणी वाद्य सामग्री सांगितलेली आहे म्हणजे ऑर्केस्ट्रा सगळा वाद्यवृंद एकत्र वाजायला लागला म्हणजे गांधर्व शब्दामध्ये संपूर्ण भारतीय संगीत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. की गा म्हणजे व्होकल आहे, नंतर ध म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आहेत वाद्य आहेत आणि व म्हणजे व्हर ज्याला गांधर्व तर तो जो व आहे रेफारा सहित तो म्हणजे सगळे वाद्य आणि ज्या वाद्यांचा वृंद एकत्र वाजतो ऑर्केस्ट्रा तो आणि असं म्हणून म्हणाले गांधर्व शब्द होतो.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 5:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 87वा श्लोक आहे. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ह्याच्यामध्ये ब्रह्मचारी मारुती, रामाच्या चरणाचा दास, तो ह्या जगामध्ये धन्य कसा झाला, काय काय गोष्टी त्यांनी केल्या आणि करू शकतो, ते वर्णन थोडं पुढं आलं आहे. त्याचं उदाहरण आपल्या समोर ठेवलं पाहिजे की हनुमंतांनी काय केलेलं आहे. ते म्हणतात मुखी राम त्या काम बाधू शकेना. ज्याच्या मुखामध्ये अखंड राम आहे त्याला कोणत्याही कामनांचा वासनांचा स्पर्श होऊ शकत नाही, ते बाधत नाहीत. काम अजिबात नसतो, वासना अजिबात नसतात असं नाही, बाधण्या इतक्या नसतात. अत्यावश्यक जेवढ्या काम आहेत देहाला धारणेपुरतं, त्या बाधत नाहीत. जेवण आवश्यक आहे, जेवतो आहे आपण, पण जेवण झाल्यानंतर पुन्हा काहीतरी खात राहणं हे बांधणार आहे. आवश्यक तेवढ्या गोष्टी मिळाल्यानंतर आणखीन काहीतरी हवं असं वाटणं हे आपल्याला बांधणार आहे. म्हणून ज्याच्या मुखात राम आहे त्याला ह्या कामना बाधू शकत नाहीत, मर्यादित राहतात. आणि मुखी राम ह्याचा अर्थसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. ते केवळ तोंडात राम म्हणतो आहे आणि डोक्यामध्ये नाना वासना आहेत असं उपयोगी नाही आहे. ते नाम आतून आलं पाहिजे, अंतःकरणातून आलं पाहिजे. अंतःकरणात त्याचं चिंतन होत आहे, स्मरण होतो आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून हे नाम बाहेर येत आहे. श्रीराम काही करत असताना जे येतं राम, अरे राम, श्रीराम, ते आतून बाहेर आलेलं आहे. म्हणून मुखी राम ह्याचा अर्थ नुसतं जसं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं हरिपाठात म्हटलं आहे, तर हरिमुखे म्हणा म्हणजे नुसतं मुखाने म्हणायचं नाही आहे, ते आतून आलो पाहिजे. किंवा मुखाने म्हणता म्हणता ते हळूहळू आत चारी वाणींच्या पलीकडे गेलं पाहिजे. अशा तऱ्हेनं ते नाम घ्यायचं आहे, अशा तऱ्हेनं हरिहरी म्हणायचं आहे, राम राम म्हणायचं आहे. तर ज्याच्या मुखी राम आहे त्याला कामाची बाधा होत नाही. आणखी काय होतं त्याचं, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. ह्या कामाला आवर घालण्यासाठी जे धारिष्ट लागतं, धैर्य पाहिजे ना. इंद्रिय दमन करायला धैर्य पाहिजे. मनाला इच्छा झाली अमुक एक खायचं आहे आणि ते खायचं नाही आहे असं म्हटलं, त्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला आपल्याला धैर्य लागतं. एखादी गोष्ट करायची नाही आहे पण कुणीतरी म्हणालं चला असं असं करायचं आहे, चाललं आहे, त्या ठिकाणी नाही म्हणायला धारिष्ट लागतं. योग्य त्या पद्धतीनं ते आपण थांबवणं, मोठ्या हुशारीनं कौशल्यानं दुसऱ्याला न दुखावता, पण ही गोष्ट नाही करायची आपल्याला असं म्हणायला धारिष्ट लागतं. नाही तर फरफटत जातात, हा असं म्हणाला की चालले तिकडे, तो तसं म्हणाला की चालले तिकडे, हे खा म्हटलं की खाल्लं, खायचं नसतं पण खातो. अशा अनेक गोष्टी ती इंद्रिय त्या विषयाच्या अधीन होतात. तर त्या विषयाधीन होणाऱ्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला धैर्य लागतं. ते जे धैर्य त्याला या रामनामाने प्राप्त होतं आणि मग ते धैर्य वेळोवेळी प्रगट होतं. याला सात्विक धैर्य असं म्हणतात. तमोगुणाचंही धैर्य आहे, रजोगुणाचं आहे, सात्विक गुणाचं धैर्य असं आहे की ज्या वेळेला खरोखरच प्रसंग पडतो, एरवी तो फारसं काही बोलणार नाही करणार नाही, पण ज्या वेळेला प्रसंग येतो तेव्हा हा सात्विक धैर्याचा मनुष्य मोठ्या धैर्याने त्याला तोंड द्यायला पुढं जातो, ती जी काही गोष्ट आलेली असेल तिचं निवारण करायला मदत करतो, त्या ठिकाणी तो पळपुटेपणा करून तिथून आपलं अंग सोडून जात नाही, धैर्य लागतं, परमार्थ करायला देखील धैर्य लागतं. आपण ध्यानाला बसलो आणि कोणी म्हणाला बसले का आता ध्यानाला की झालं, आपलं धैर्य चळलं, लक्ष कुठं आहे तुमचं, आता लक्ष नाही याच्यामध्ये असं म्हटलं, तेव्हा घरात आवडत नाही, ह्या नाही होत नाही म्हणून मी आपलं सोडून दिलं, असं नाही. परमार्थ करायला तर फार धैर्य लागतं. परमार्थ आहे सोपा, पण त्याला जर धारिष्ट नसेल, जिद्द नसेल, तर ते होणार नाही आहे. आणि बहुतेक ठिकाणी मनुष्य हा फरफटलाच जातो, त्या ठिकाणी त्याच्याजवळ धैर्य नसतं, तोंड देण्याचं, विरोध करण्याचं धैर्य नसतं, कौशल्यही नसतं, चातुर्य नसतं. दुसऱ्याला न दुखावता पण आपल्या ठिकाणी स्थिर राहायला मोठं चातुर्य लागतं. म्हणे तर त्या गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरिभक्त तो शक्त कामास मारी. ह्या हरिभक्त जर असेल ना तर त्याच्यामध्ये ही ताकद असते, कारण भगवंत त्याच्या पाठीशी असतो. तो भक्त खरा पाहिजे, आपण जी भक्ती करतो त्याला आपल्याला भक्त म्हणता येत नाही, आपण विभक्तपणाने काय काय तरी भक्तीच्या क्रिया करत असतो, कुठंतरी फोटो लावतो, त्याला हार घालतो, त्याला नमस्कार करतो आणि मी त्याचा भक्त आहे असं म्हणतो, असा भक्त नसतो. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावावे. देवाच्या मनात जे आहे ते ह्याच्याकडून घडलं पाहिजे, पण त्याच्यासाठी देवाच्या मनात काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. हे ग्रंथावरून कळतं की परमेश्वराला काय आवडतं काय आवडत नाही. बारीक सारीक गोष्टीत सुद्धा त्याला जे आवडतं ते जर भक्ताकडून घडलं आणि तो जर भगवंताच्या विचारांशी इच्छेशी समरस झाला तर त्यालाही लक्षात येतं ही गोष्ट भगवंताला आवडेल, ही गोष्ट करायची आवडणार नाही. चटकन आतमध्येच बसलेला आहे तो. आपण जर आतमध्ये डोकावून त्याचा सल्ला घेतला, त्याला विचारलं, तर आपल्याला लगेच कळेल की हे करायचं हे करायचं नाही आहे. त्यामुळे हरिभक्त जो आहे तो बलवान असा जो काम आहे त्याला पिटाळून लावतो. अनावश्यक काम हा जो आहे हा आपल्याला नको. नदीला पाणी पाहिजे पण मर्यादेपर्यंत, मर्यादेच्या वर आलं की त्याला पूर आला म्हणतो आपण आणि तो सगळा विध्वंस करणारा असतो. तसं नाही, विषय तर हवेत पण मर्यादित हवेत. तसं जे जे काही आपण करतो ते मर्यादित पाहिजे, मर्यादेच्या पलीकडे नाही. एखादी गोष्ट मिळाली म्हणून ती घालवली नाही, गरज आहे का, विचार केला पाहिजे. पैसे खूप आले उडवले नाही, हे पैसे तुझे आहेत असं समजू नको, भगवंताचे आहेत. त्याला विचारून योग्य त्या कारणासाठी खर्च कर. एक पैसुद्धा खर्च करताना विचार कर हे बरोबर आहे का, हे करणं माझं योग्य आहे का. असं जर असेल तर सगळं आपलं आहे असं समजू नको, त्याचं आहे, त्याला विचारून करायचं आहे सगळं. ह्या फार बारीक बारीक गोष्टी आहेत पण सगळ्या परमार्थात येतात. त्या जर आल्या नाही तर नुसतं आपण दोन दोन तास ध्यान करून आणि माळा ओढून आपण परमार्थी होणार नाही, भगवत प्राप्ती आपल्याला होणार नाही. म्हणून ते म्हणतात तिथे, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ब्रह्मचारी, ब्रह्मचारी याचा अर्थ सुद्धा जे ब्रह्मेचरती, जो अखंड ब्रह्मामध्ये वास करून असतो त्याला ब्रह्मचारी म्हटलंय. नुसतं लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचारी म्हणत नाहीत, कारण ब्रह्माशी एकरूप झालेला असतो, त्याच चिंतनात असतो. अशा तऱ्हेचा जो हनुमंत मारुती भगवंत रामाच्या चरणाशी अखंड राहिलेले, कसं होतं त्यांचं जीवन, रामचंद्रांची आज्ञा झाली ते त्यांच्या चरणाशी बसलेले, ते काम करून यायचं, पुन्हा आपले ध्यानस्थ बसलेले. आता फावला वेळ आहे, जरा इकडं जाऊन येऊ तिकडं जाऊन येऊ, ह्याचं काय करू त्याचं काय करू असं नाही. एक तर साधना नाहीतर एक सांगितलेलं आज्ञा दिलेलं काम, त्याच्या पलीकडे इकडे तिकडे नाही, आकर्षणच नाही कशाचं. आपल्याला अनेक गोष्टीची आकर्षणं असतात, हे झालं की ते झालं की ते, खायचं झालं की ऐकायचं, ऐकून झालं की पाहायचं, पाहायचं झालं की लोकांच्यात जाऊन मिसळायचं, त्यांच्या गप्पा ऐकायच्या, इकडं ऐकायचं, सगळं आयुष्य आपलं फुकट फुकट जातं, पण त्याची जाणीवच होत नाही. हे दुर्दैव आहे. सांगूनही कळत नाही हे एक वाईट गोष्ट आहे. आपण म्हणू आपल्याला सांगितलंच नाही, सांगितलं कळलं का, आणि कळलं तरी वळलं का, नाही वळत. मग शेवटी संत देखील कंटाळतात, ते म्हणतात काय सांगून उपयोग नाही, आपण आपल्यापुरतं बसावं. म्हणजे संत शेवटी एकांतात निघून जातात. म्हणून हे जे मारुतीचं उदाहरण दिलेलं आहे तो अशा तऱ्हेचा आहे की काम ताब्यात आहे त्याच्या, धारिष्ट आहे, आणि कामाला मारण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणून मुखी राम त्या काम बाधू शके ना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत जनाबाईंचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित गडकडे यांचा.

श्रोते हो, अनुराधा मराठे यांच्या स्वरातलं हे पद ऐकूयात. पद आहे प्रतिभानुज यांचं आणि संगीत श्रीनिवास केसकर यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूयात संत कबीरांची पदरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया दत्त भक्तिगीत. संगीत आहे पंडित अतुल केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना। संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी।

आता ऐकूया श्री दत्तप्रभूंची पारंपरिक आरती. स्वर आहे पनवेल येथील उज्ज्वला पटवर्धन, वैजयंती बुवा, वैशाली कुलकर्णी, शरयू खरे आणि लीना खरे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ पहाटेच गावाबाहेर पडले। स्वामींच्या पाठोपाठ 100-125 भक्त मंडळी सुद्धा चालू लागली। स्वामी कोठे चालले आहेत हे कोणालाच ठाऊक नव्हतं। सकाळपासून स्वामींनी काहीही खाल्लं नव्हतं की त्यांनी सेवेकरी आणि भक्त मंडळींना सुद्धा खाऊ दिलं नव्हतं। दुपार सरल्यावर सर्वजण थकून गेले होते। प्रत्येकाला वाटत होतं की स्वामींनी भोजन प्रबंधाची आज्ञा द्यावी, जेणेकरून वाटेत कुठंतरी स्वयंपाकाची सिद्धता करता आली असती। सेवेकरी स्वामींना अडून अडून सुचव पाहत होते। स्वामी एकदा फक्त म्हणाले, अरे अन्नपूर्णा देवी आपल्यासाठी जेवण करून वाट पाहत उभी आहे। लोक मात्र आता खूप थकले होते, परंतु स्वामी मात्र उत्साहात चालतच होते। शेवटी स्वामींना क्षणभर थांबवून श्रीपाद भट म्हणाला, स्वामी उन्हं टळून गेली, सर्वांना प्रचंड भूक लागली आहे, सर्वांचे जीव भूकेने तडफडत आहेत, काहीतरी निर्णय घ्या। स्वामींनी श्रीपाद भटाकडे पाहिलं, मंद स्मित केलं। समोर आंब्याचा डेरेदार वृक्ष होता, त्या झाडाखाली स्वामी थांबले। सेवेकऱ्यांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला। जवळपास कुठे पाणी आहे का याचा शोध घेऊ लागले। जवळच एक तलाव होता, जवळच्या घागरी घेऊन सेवेकऱ्यांनी पाणी आणलं, परंतु सर्वांना पुरेल एवढं अन्न त्यांच्यापाशी नव्हतं। श्रीपाद भट स्वामींना म्हणू लागले, स्वामी भोजनाची व्यवस्था कशी करावी? स्वामी म्हणाले, समोर जो मळा आहे तिथे अन्नपूर्णा जेवण करून वाट पाहत उभी आहे, तिथे तुम्ही जा। श्रीपाद भटांची स्वामींवर पूर्ण निष्ठा होती। समोरच्या मळ्यात 100-125 माणसांचं भोजन करून कोण वाट पाहत असणार असा विचार त्यांच्या मनात आला सुद्धा नाही। 5-6 सेवेकऱ्यांना घेऊन श्रीपाद भट समोरच्या मळ्यात गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। एक तेजपुंज मध्यमवयीन स्त्री मळ्यात उभी होती। श्रीपाद भट जेव्हा त्या स्त्रीला म्हणाले, इथून गाव जवळ आहे का? आम्हा सर्वांना खूप भूका लागल्या आहेत, काही अन्नाची सोय होईल का ते आम्ही पाहत आहोत। तेव्हा ती पोक्तबाई म्हणाली, मी 125 लोकांचं जेवण करून वाट पाहत इथे उभी आहे, हे जेवण तुम्ही घेऊन जा। सर्वांनी अन्नाची तपेली उचलली आणि पुन्हा आंब्याच्या झाडाखाली यायला निघाले। स्वामींचे ते शब्द खरे ठरले होते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमार्थात नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे, कारण त्यामुळे तुम्ही भगवंताच्या स्मरणात सदैव राहता। जो साधक भगवंतावर निखळ प्रेम करतो त्या साधकाचा परमेश्वर स्वीकार करतो, त्याला आपल्या हृदयाशी घेतो। भगवंत अशा भक्तांच्या प्रेमात अखंड बुडालेला असतो। म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो की आध्यात्मिक आयुष्य प्राणपणाने आपलंसं करा आणि श्री स्वामी नामात दंग रहा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 8 ऑक्टोबर. प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. जगात कुणीही सुखी नाही असं समर्थ सांगतात, पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला असं आपण मानतो. खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळजाच नाहीत असं म्हणून कसं चालेल. मागल्या जन्मी मी कोणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आलं आहे असं आपण म्हणतो, आणि त्याबरोबरच फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो, पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग पाहत नाही. कर्मामध्ये आजवर मोठे मोठे लोक गुंतून राहिले आहेत. जन्माला आलो तो जन्माचं सार्थक करून घेण्याकरता, पण या फेऱ्यातच आपण अडकून पडलो तर काय उपयोग. आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो काय धोटे फिरतात, परंतु फिरवणारा तर दुसरीकडेच असतो. त्याप्रमाणे देहाचं देह पण जीव असेल तोपर्यंत, त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचं देह पण नाहीसं होतं. आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालतं. एका गृहस्थाला फार काम असे, जेवायलाही फुरसत मिळत नसे. त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा जिन्सा टाकल्या आणि सांगितलं, येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकत जा. त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितलं, येता जाता काम करता करता हा तोंडात टाकीत जा, म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही, फार सुख होईल. एका गृहस्थाचं त्याच्या भावाशी भांडण होतं. त्याने जेव्हा आपलं मृत्यूपत्र केलं तेव्हा त्यामध्ये लिहिलं की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये. काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा. आज आपल्याला जे करणं योग्य आहे ते करायचं सोडून मनुष्य कालचं आणि उद्याचं पाहत बसतो. पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असतं, पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आपण आज चांगलं वागणं जरूर आहे. तसं न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करत बसणं म्हणजे जे करू नये ते करणं, हे मायेचं लक्षण होय. मायेच्या तावडीत जे सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील. मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही. आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्या ना परवा येणारच असते, पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये. व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी. रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये. नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा. कर्तव्यी असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया भूपाळी. गीतरचना प्रतिभानुज, संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत मो. ग. रांगणेकर यांची गीतरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोतेहो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। यानंतर गरुड पुराणात धर्मसार कथन आलेलं आहे। ब्रह्मदेव शंकरांना म्हणाले की मी आता संक्षेपात धर्माचा सार सांगतो, ते तू श्रवण कर। या धर्माचा सार अत्यंत सूक्ष्म आहे आणि ते भक्ती आणि मुक्ती प्रदान करणारा आहे। संपूर्ण पापांचा देखील ते नाश करतं। शोक करणं अत्यंत वाईट आहे, त्यामुळे बल, धैर्य, धन आणि सुख या सर्वांना मनुष्य पारखा होतो। म्हणून शोकाचा नेहमी त्याग करावा। या जगात कर्मच माणसाला त्याच्या सुखदुःखात प्रेरित करत असतं। कर्मच मनुष्याची पत्नी असतं, कर्मच बांधव असतं आणि कर्मच नातलग असतं। दान केल्याने जगात सर्व गोष्टी आपसुक मिळतात। दानच स्वर्ग आहे आणि दानच राज्य आहे। अर्थात दानामुळे राज्य आणि स्वर्ग यांची प्राप्ती होते। म्हणून मनुष्याने दानधर्म अवश्य करावा। जे लोक तप, ब्रह्मचर्य, यज्ञ, स्नान यांचा त्याग करतात आणि धर्माचा नाश करणाऱ्या गोष्टी करतात, ते लोक निश्चितच नरक प्राप्त करतात। आणि जे लोक नेहमी होम हवन, जपजाप्य, स्नान, देवांचं पूजन इत्यादी सत्कर्मात दंग राहतात, ते अवश्य स्वर्ग प्राप्ती करतात। मनुष्याला सुखदुःख प्रदान करणारा आणि त्यांचं हरण करणारा या जगात कोणी नाही। मनुष्य आपणच केलेल्या कर्मानुसार त्याची फळं भोगीत असतो, मग ती पूर्वजन्मीची असोत अथवा या जन्मी केलेली असोत। ज्यांचं जीवनच धर्माने युक्त असतं, त्यांच्या दुःखाचं आपोआप हनन होतं। सर्व लोक सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हाच लोभ अत्यंत कठीण असतो। लोभामुळेच क्रोध आणि द्रोह निर्माण होतो। लोभ हा एक अत्यंत महान दोष आहे, ज्यामुळे मोह, माया, क्रोध आणि अधिक लोभ निर्माण होतात। परंतु जो मनुष्य या सर्व दोषांपासून दूर राहतो, तो शांतीचा लाभ घेतो। तो पापापासून दूर असतो आणि परलोकात सद्गती प्राप्त करतो। देवता, मुनिगण, नाग, गंधर्व आदी सर्व या लोकी फक्त धर्मनिष्ठ पुरुषांचंच पूजन करतात। केवळ धनसंपन्न अथवा लोभी पुरुषाचं कोणी पूजन करत नाही। आपल्या सामर्थ्याने, बुद्धीने, पुरुषार्थाच्या सहाय्याने मनुष्य अलभ्य पदार्थ प्राप्त करतो। सर्व प्राणीमात्रांवर दया करणं, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं आणि दुसऱ्याला वाईट कृत्यांपासून परावृत्त करणं ही सर्वात श्रेष्ठ कार्य आहेत। त्याने खरं श्रेय मिळतं। मृत्यू समोर पाहून सुद्धा जो मनुष्य धर्माचं आचरण करीत नाही, त्या मनुष्याचा जन्म व्यर्थ असतो। जो मनुष्य गर्भहत्या, ब्राह्मण हत्या, गोहत्या, पितृहत्या करणारा असतो, तो संपूर्ण गुणांनी युक्त अशा भूमीचं दान दिल्याने पापातून मुक्त होतो। या जगात गायीचं दान देण्या इतकं कोणतंच श्रेष्ठ दान नाही। जो मनुष्य न्यायाने गायीचं दान करतो, ती गाय दान देणाऱ्या मनुष्याच्या संपूर्ण कोळाचा उद्धार करते। अन्नदानाचं महत्त्व देखील खूप आहे। हे वृषभदेव, अन्नामुळेच हे संपूर्ण विश्व जगत असतं। कन्यादान, श्रुत, हत्ती, घोडा, मणी, रत्न आणि भूमीचं दान ही सर्व दानं श्रेष्ठ दानं आहेत। अन्नदानामुळे प्राण्यांचं रक्षण होतं, शक्ती वाढते, तेज वाढतं। म्हणून अन्नदान महत्त्वाचं मानलं गेलं आहे। विहीर, तलाव यांची निर्मिती करणं आणि बागेची रचनासुद्धा अवश्य करायला पाहिजे। यामुळे देखील मनुष्य आपल्या 21 कुळांचा उद्धार करून शेवटी विष्णू लोकात जातो। साधू संत पुरुषांचं दर्शन परमपुण्यमय आणि तीर्थक्षेत्रांपेक्षा देखील अधिक असतं। तीर्थांचं सेवन तर वेळ आल्यावरच फळ देतं, परंतु साधुपुरुषांचं दर्शन मात्र तात्काळ फळ देतं। सत्य, तप, संतोष, क्षमा, आर्जव, ज्ञान, दया आणि दान हे सर्व सनातन धर्म म्हटले गेले आहेत।
यानंतर गरुड पुराणात युगधर्माचं कथन आलेलं आहे. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, भक्तिभावाने मुनींकडून पालन केले गेलेले धर्म मी सांगितले आहेत, जे भगवान विष्णूंना संतोष देणारे आणि प्रसन्न करणारे आहेत. तर्पण, होम, संध्यावंदन करण्याने धर्म, काम आणि मोक्ष प्रदान करणारे भगवान विष्णू यांची प्राप्ती होते, कारण धर्म विष्णुदेव स्वरूप आहे. पूजा विष्णुमय आहे आणि तर्पण देखील विष्णूच आहे. होम, संध्या, जप हे सर्व हरिमय आहे. श्री सूत शौनकांना म्हणाले, मी आता या जगाच्या प्रलयाचं वर्णन करतो ते तू ऐक. एक सहस्र सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलियुग या चार युगांचा एक कल्प होतो आणि तोच ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. आता कृत, त्रेता आणि द्वापार इत्यादी युगांची अवस्था ऐक. कृतयुगात धर्माचे चार प्रकार असतात, ते म्हणजे सत्य, दान, तप आणि दया. धर्माचं पालन करणारे हरी आहेत, ज्ञानी मनुष्य संतुष्ट राहतो. त्यावेळेस कृतयुगामध्ये मनुष्यांचं आयुष्य 4,000 वर्ष असायचं. कृतयुगाच्या शेवटी क्षत्रियांकडून ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र जिंकले गेले. द्विजांपेक्षा अतिबलवान आणि शूर विष्णूने राक्षसांचा नायनाट केला. त्रेतायुगात धर्माचे 3 पाद शिल्लक राहिले, सत्य, दान आणि दया हेच ते 3 पाद. त्यावेळी मनुष्य यज्ञ करण्यात तत्पर असे आणि त्यामुळे संपूर्ण भूमी एक प्रकारे क्षेत्रस्थान बनली होती. हरी मनुष्याकडून पूजित होण्यास योग्य होते. मनुष्याचं आयुष्य या युगात 1,000 वर्ष होतं. यावेळेस देखील क्षत्रियांनी राक्षसांचं हनन केलं. द्वापार युगामध्ये धर्माचे 2 पाद शिल्लक राहिले. भगवान अच्युत त्यावेळी पीतवर्णी होते. मनुष्याचं आयुष्य या युगात 400 वर्ष होतं. या युगात अल्पबुद्धीचा माणूस पाहून भगवान विष्णूंनी महर्षी व्यासांचं रूप धारण केलं. त्या देवरूपी महर्षींनी वेदांचे 4 प्रकार निर्माण केले आणि शिष्यांना शिकवले. ते पण तू समजून घे. पेल शिष्यास ऋग्वेदाचं ज्ञान दिलं, जैमिनीला सामवेद, सुमंताला अथर्ववेद आणि महामुनीला यजुर्वेदाचं ज्ञान दिलं. वैशंपायनाबरोबर सूतांना पुराणाचं ज्ञान दिलं. जो 18 पुराणांचं अध्ययन करतो तो साक्षात हरीला प्रिय असतो. पुराणांची 5 लक्षणं असतात, त्यात सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतराचं वर्णन आणि वंशानुचरित्र असतं. एकंदर जी 18 पुराणे आहेत त्यापैकी ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, देवी भागवत, स्कंद, आग्नेय, गरुड इत्यादी प्रमुख पुराणं आहेत. त्यापैकी 18वं पुराण वायुपुराण आहे. या व्यतिरिक्त अन्य काही उपपुराणं आहेत जी मुनींच्याद्वारे सांगितली गेली आहेत. सर्वप्रथम सनतकुमाराने वर्णन केलेलं नारसिंह पुराण आहे. कुमारद्वारा स्कंद पुराण निवेदन केलेलं आहे. शिवधर्म नावाचं पुराण नंदीश्वराने सांगितलं आहे. दुर्वासांकडून आश्चर्य तर नारदांकडून उक्त पुराण सांगितलं आहे. कपिलवामन आणि उशनाद्वारा कथित पुराण आहे. तसंच ब्रह्मांड, वारुण आणि कालिका पुराण आहे. माहेश्वर, सांब, सर्वार्थ संचय, पाराशर यांच्याकडून सांगितलं गेलेलं मारीच आणि भार्गव पुराण आहे. हे शौनक मुने न्याय, मीमांसा, आयुर्वेदार्थशास्त्र, गंधर्वशास्त्र, धनुर्वेद अशा 18 विद्या सांगितल्या आहेत. द्वापार युगाच्या शेवटी भूमीवर भयंकर पापाचा भार निर्माण झाला आणि तो दूर करण्यासाठी भगवान हरींनी अवतार धारण केला. या युगात धर्माचा केवळ 1 पाद अस्तित्वात होता. यावेळेला भगवानांनी कृष्णावतार धारण केला. या युगात मनुष्यांचे आचार विचार दूषित झालेले होते. दया राहिली नाही आणि सत्व, रज या गुणांचं अस्तित्वच राहिलं नाही.
ज्या वेळेस सत्वगुणांचं बाहुल्य असतं तेव्हा मन बुद्धी इंद्रिय पण सत्वगुणांनी प्रेरित होतात. असं युग कृतयुग म्हटलं जातं. अशा युगात मनुष्य ज्ञान आणि तपश्चर्या करण्यात दंग राहतो. ज्यावेळेस मनुष्याची बुद्धी काम्य कर्मामध्ये रत असते त्यावेळेला ते त्रेतायुग नावाने ओळखलं जातं. हे शौनका, यालाच रजोगुणाची उत्पत्ती अथवा रजोगुणांचं वैभव म्हटलं आहे. ज्यावेळेला लोक असंतोष मान दंभ मत्सर आणि कामना यांनी युक्त कर्म करतात त्याला द्वापार युग समजतात. यामध्ये रजोगुण आणि तमोगुणांचं प्राधान्य असतं. ज्यावेळेस नेहमी मिथ्या आळस निद्रा आणि हिंसा यांची कर्म होत असतात, शोक मोह लोभ भय दैन्य इत्यादी दुर्गुणांचा सर्वत्र बोलबाला होतो, तेव्हा ते युग कलियुग म्हटलं जातं. यामध्ये केवळ तमोगुणांचंच आधिक्य असतं. मनुष्य कामी आणि कटुभाषी बनतात. राज्य दस्युंकडून केलं जातं आणि वेद पाखंडी लोकांकडून दूषित केले जातात. हा सर्व कलियुगाचाच प्रभाव आहे. कलियुगात राजे लोक इतके दुर्बल बनतात की तेच प्रजाजनांकडे भिक्षेची याचना करतात आणि हे सर्व आपल्याच पालन पोषणात दंग असतात. ब्रह्मचारी लोक देखील व्रतरहित अपवित्र आणि गृहस्थाश्रम स्वीकारणारे बनतात. तपस्वी लोक गावागावात निवास करून राहतात. संन्यास धारण करणारे व्रतस्थी हे सर्व धनाचे लोभी बनतात. चोरी करणारे भरपूर आहार घेणारे दांभिक लोक साधुगण म्हटले जातात. भृत्य लोक आपल्या स्वामींचा त्याग करतात. शूद्र लोक दान ग्रहण करतात. वैश्य लोक तपस्या करतात. सर्व लोक कोणत्या ना कोणत्या तरी चिंतेने उद्विग्न राहतात आणि बहुतांश प्रजा अमानुष बनते. अन्याय मार्गाने मिळवलेलं द्रव्य आणि भोजन देऊन लोक अग्निदेवता आणि अतिथी यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा कलियुग प्राप्त होईल तेव्हा कोणताच मनुष्य पितृगणांना उदक क्रिया करणार नाही. या युगात लोकांची अपत्य भाग्यहीन बनतात. स्त्रिया अभागिनी बनतात. लोक आपल्या पाखंडी स्वभावामुळे विष्णूंचं पूजन करण्यास विसरून जातात. हे विप्रगण, या दोषयुक्त महान कलियुगात एकच महत्वाचा गुण असेल आणि तो म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णाचं गुणकीर्तन केल्याने या कलियुगात बंधनाचा त्याग होईल. सत्ययुगात यज्ञाच्या द्वारे, त्रेतायुगात जपाद्वारे, द्वापार युगात परिचर्येद्वारे जे पुण्यफल प्राप्त होईल ते फल या कलियुगात केवळ भगवान हरीच्या नामसंकीर्तनाने मिळेल. म्हणून हे शौनका, भगवान हरींचं नित्य ध्यान आणि पूजन करायला पाहिजे. यानंतर गरुड पुराणात नैमित्तिक प्रलयाचं कथन आलेलं आहे. श्री सूत म्हणतात, चार युगांचं एक सहस्त्र युग संपल्यानंतर ब्राह्मनैमित्तिक लय होतो. कल्पांच्या शेवटी 100 वर्षांपर्यंत अनावृष्टी होते. त्यावेळेला दिवसा प्रखर तेज असणाऱ्या 7 सूर्यांचा उदय होतो. ते सर्व सूर्य जलाचं पान करतात आणि आपल्या प्रखर किरणांनी जल पिऊन या 3ही जगांना शोषित बनवून टाकतात. भू भुवः स्वहा महरलोक जनलोक आणि समस्त चराचर या सर्वांना विष्णू रुद्ररूप धारण करून दग्ध करतात. नंतर ते मेघांना देखील जलहीन करून टाकतात. सर्व चराचराचं समुद्रात रूपांतर झाल्यावर आणि स्थावर जंगम वस्तू नष्ट झाल्यानंतर भगवान विष्णू अनंतासनावर शयन करतात. 1000 वर्षांपर्यंत शयन केल्यानंतर भगवान विष्णू परत या जगाचं सृजन करतात. श्री सूत शौनकांना म्हणतात, मी तुला आता प्राकृतिक प्रलयासंबंधी सांगतो. 100 वर्षांनंतर संपूर्ण जगाचा संहार करून शरीरात ब्राह्मणाचं रूप घेऊन योग बलाच्या आधारे श्रीहरी मुक्त होतात. महासागर आणि सूर्यापासून मेघ उत्पन्न होतात. 100 वर्षपर्यंत मेघ वर्षल्यामुळे अणुरेणू पूर्ण केला जातो. जलामध्ये प्रवेश केल्याने जगत्पत्तीचा अणू भिन्न होतो आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य पूर्ण झाल्यानंतर तो
तो निर्माण होतो आणि नंतर जलामध्ये तो लीन होतो. अशा प्रकारे या जगाची आधारस्वरूप भूमी जलामध्ये लय पावते. जल तेजात लीन होतं, तेज नंतर वायूमध्ये लीन होतं, वायू आकाशात आणि आकाश भूतादीमध्ये प्रविष्ट होतं. हे सर्व भूतादी महानामध्ये आणि महान प्रकृती पुरुषामध्ये लय होतं. अशा प्रकारे भगवान हरी 100 वर्षपर्यंत निद्रा घेतात. रिपीट. अशा प्रकारे भगवान हरी 1000 वर्षांपर्यंत निद्रा घेतात आणि पुन्हा त्यांचा दिवस झाल्यानंतर सृजन कार्य करतात. या अव्यक्त आदी भगवानांच्या क्रमाने हे जग व्यक्त होतं. यानंतर गरुड पुराणात पापाच्या परिणामांचं कथन केलेलं आहे. श्री सूत म्हणतात, या संसार चक्राला जाणणारा पुरुष संसारातील आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या 3 प्रकारच्या त्रितापांचं ज्ञान प्राप्त करतो. वैराग्य उत्पन्न झालेला पुरुष आत्यंतिक विनाश प्राप्त करतो. आता मी या संसार चक्राच्या उत्क्रांती कालापासूनचं वर्णन करतो. याच्याशिवाय पुरुषार्थ असूच शकत नाही आणि मनुष्य परमात्म्यामध्ये लीन पण होऊ शकत नाही. आकाशात वास करणारा मनुष्य आपल्या देहाचा त्याग करून अन्य देह प्राप्त करतो. 12व्या दिवशी यमराजाचे लोक त्याला घेऊन जातात. बंधुगण तिलसहित जल अर्पण करतात आणि जे पिंडदान करतात त्याच अन्नाचं तो यमलोकात भोजन करतो. पापकर्मांमुळे नरकाची प्राप्ती होते तर पुण्यकर्मांनी स्वर्गलोक प्राप्त होतो. स्वर्ग आणि नरक यातील भोग भोगण्याचा लहान मोठा अवधी असतो. पापकर्म आणि पुण्यकर्म जसजशी क्षीण होत जातात तसा तो प्राणी पुन्हा भूलोकी येऊन स्त्रीगर्भात प्रवेश करतो. त्या स्थितीत प्रत्येक मासात मनुष्याच्या एकेक अवयवाचा उदय होतो आणि 9 महिन्यांनंतर जीव उत्पन्न होतो. तो जीवात्मा भूलोकी देह धारण करतो न करतो तोच मोहमाया त्याला घेरतात. हा जीव जगात आल्यावर क्रमशः बाल्यावस्था, कुमारावस्था, तारुण्य आणि नंतर वृद्धत्व येऊन मरण पावतो. अशा प्रकारे माणूस त्या त्या धर्माला प्राप्त करतो. अशा प्रकारे जन्म मृत्यूचं हे चक्र घड्याळाच्या यंत्राप्रमाणे सतत चालू असतं आणि या यंत्रात मनुष्य भ्रमण करीत राहतो. जन्माला यायचं, चांगले वाईट भोग भोगायचे, मरण प्राप्त करून परत जन्म घ्यायचा, असं हे चक्र. हे बुधा, पतित मनुष्य आपले भोग भोगल्यानंतर परत पापयोनीत प्रवेश करतो. आपल्या कर्मांमुळे तो अधोयोनीत जन्म घेतो. याप्रमाणे जो आपल्या आईवडिलांना दुःखित करतो तो कासवाचा जन्म धारण करतो. जो गुरुचा अपमान करतो, अविश्वास करतो, तो वानर योनी प्राप्त करतो. दुसऱ्याबद्दल असूया द्वेषबुद्धी ठेवणारा प्रथम नरक यातना भोगून राहिलेली कर्मफल भोगण्यासाठी राक्षसाचा जन्म प्राप्त करतो. तसंच यज्ञ, दान आणि विवाहामध्ये जो बाधा उपस्थित करतो तो कृमी जन्म धारण करतो. जो मनुष्य प्रथम देवता, पितृगण आणि विद्वानांना अन्न समर्पण न करताच आपणच ग्रहण करतो तो नरक यातना भोगल्यानंतर कावळ्याची योनी प्राप्त करतो. जो कोणी कृतघ्न बनून दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जातो तो कृमी कीटक अथवा विंचवाचा जन्म प्राप्त करतो. तसंच जो दुसऱ्याचं भोजन पळवतो त्याला माशीचा जन्म, जो अन्न पळवतो त्याला मांजराचा जन्म आणि तिळांचं हरण करणारा उंदीर योनी प्राप्त करतो. जो दुसऱ्याच्या घरावर आक्रमण करतो तो नरकातील रौरव यातना भोगतो आणि जो दुसऱ्याच्या विद्येचं हरण करतो तो मुका बनतो. या उलट सर्व प्राण्यांवर दया, सत्यभाषण, दुसऱ्यांचं हित साधणारा गुरु, देव, ऋषी यांचं सान्निध्य आणि सतत चांगलीच कर्म करण्याचं व्यसन असणं अशी सर्व लक्षणं स्वर्गप्राप्तीची लक्षणं आहेत. म्हणून अशा मनुष्यांच्या बाबतीत असं समजायला पाहिजे की हे लोक स्वर्गसुखाची प्राप्ती करण्याकरता आणि दुसऱ्या जन्मात सत्कर्म करण्यासाठीच भूलोकावर अवतरित झाले आहेत. 8 अंगांनी युक्त योगाचं विशेष ज्ञान असणारा मनुष्य
चांगलं फल प्राप्त करतो. यानंतर गरुड पुराणात अष्टांग योगाचं कथन आलेलं आहे. श्री सूत म्हणतात, आता मी महायोगाचं आणि त्याच्या उपांगांचं वर्णन करतो, जे भुक्ती आणि मुक्ती प्रदान करतात आणि संपूर्ण पापांचा नाश करतात अशा योगाचं अनुपठन मी करतो, ते तू भक्तीपूर्वक ऐक. हे माझे आहे असा अधिकार हाच मुळी सर्व दुःखांचं कारण आहे आणि माझं काहीही नाही असा भाव निवृत्तीमूलक आहे. महान दत्तात्रेयाने समर्थनासाठी हे विशद केलं. अहम नामक बीजापासून हा वृक्ष तयार होतो. अहमच्या अंकुरातून मम हे त्याचं डेरेदार खोड बनतं. घरदार त्याच्या शाखा असतात. पत्नी पुत्र पौत्र त्याची पानं असतात. धनधान्यरूपी विशाल पात्रांमध्ये हा पापवृक्ष अत्यंत कठीण आणि दुर्गम बनतो. सुखशांतीसाठी इथे विधीपूर्वक अज्ञान वृक्षाचा देखील उदय झालेला आहे. विद्यारूपी कोऱ्हाडीने तो पापवृक्ष छिन्न भिन्न होतो. त्यानंतर मनुष्य रजोगुणांनी रहित उपकारक पीत ब्रह्मरसाला प्राप्त करून ईश्वरामध्ये लीन होतो. अत्यंत विद्वान असा मनुष्य या परमानंद सुखाला प्राप्त होतो. एका परमेश्वराला प्राप्त करून अज्ञानाच्या मोहाने भटकत राहिलेला जीव ज्ञानप्राप्ती करून विमुक्त होतो. ध्यान, पूजा, स्तोत्र, पाठ, यज्ञव्रत आणि यज्ञ यांच्यामुळे चित्त शुद्ध होतं. देवगणांनी देखील याच बळावर देवत्वाची प्राप्ती केलेली आहे. तेच घर आहे जिथे मनुष्य निवास करतो आणि हेच खरं भोजन आहे ज्यामुळे मनुष्य जिवंत राहतो. हे पार्थिव, संसारातील नित्य पुण्य अपुण्य कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य न केल्याने मनुष्याचा क्षय होतो. यानंतर गरुड पुराणात विष्णू भक्तीचं कीर्तन सांगितलेलं आहे. श्री सूत म्हणतात, भगवान विष्णूंची भक्ती केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. तेव्हा अशा विष्णूच्या भक्तीचं वर्णन मी करतो. विष्णू भक्ताने त्यांचं नेहमी स्मरण करावं. जो मनुष्य नम्रतेने वागतो तो देखील विष्णूंचाच भक्त असतो. भगवान विष्णूच्या शक्तीचे 8 प्रकार आहेत आणि त्यामध्ये म्लेंच्छ लोकसुद्धा भाग घेऊ शकतात. जी व्यक्ती हरीला मी तुझाच आहे असं भक्तिभावाने बोलते तिला हरी नेहमी अभय देतात. संकटकाळी सुद्धा जो हरीचं स्मरण करतो आणि ज्याची चित्तवृत्ती विष्णूच्या पदापासून ढळत नाही त्याला अव्यभिचारिणी भक्ती म्हटलं जातं. आणि अशीच एकमात्र भक्ती आहे जी भक्ताला मोक्ष पद प्राप्त करून देते. विष्णू भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न यमराज कधीही करत नाही. यमराज आपल्या दूतांना नेहमी बजावतात की विष्णूच्या भक्तांना दंड देण्याचा आपला अधिकार नाही. तेव्हा अशा भक्ताला तुम्ही हात देखील लावू नका. भगवान श्री हरीने स्वतःच अर्जुनाला म्हटलं होतं की माझा भक्त कधीही नाश पावत नाही. संसाररूपी कटुवृक्षाची 2 फळं फक्त अमृतमयी असतात आणि ती म्हणजे भगवान केशवाची भक्ती आणि विष्णू भक्तांचा सहवास. जो मनुष्य विष्णू स्तवनाला रोज ध्यानमग्न होऊन बसतो त्याची पापं नष्ट होतात आणि तो विशाल अशा स्वर्गलोकी गमन करतो. यानंतर गरुड पुराणात वेदांत सांख्य सिद्धांताचं ब्रह्मज्ञान सांगितलं आहे. श्री सूत म्हणतात, ज्याप्रमाणे गायीच्या दुधातच तूप समाविष्ट असतं परंतु ते तिला बल देत नाही, त्याप्रमाणे भगवान देखील सर्वत्र सर्व प्राणीमात्रांमध्ये वास करीत असतात परंतु त्यांचं स्मरण आणि आराधना केल्याशिवाय मोक्षपद मिळत नाही. प्राणायाम, जप, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी योगाची 6 अंग आहेत. याच योगाची शेवटची पायरी समाधी असते. जेव्हा योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीचं मन संकल्परहित होतं, आपल्या इंद्रियाविषयीचं त्याला कोणतंच ज्ञान विचार राहत नाही आणि जो ब्रह्मामध्ये लीन होऊन जातो त्या अवस्थेलाच समाधी म्हटलं जातं.
शिशुपालाने स्मरणाचा अभ्यास करून सिद्धी प्राप्त केली होती. सर्वात उत्तम योग तोच आहे जेव्हा ब्रह्म आणि आत्मा एकरूप होऊन जातात. योगाचा अर्थच मुळी ब्रह्म आणि आत्मा यांचं एकीकरण आहे आणि तोच मोक्ष आहे. यानंतर गरुड पुराणात गीतेचं सार सांगितलं आहे. श्री भगवान म्हणतात, युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला जे भगवद्गीतेचं सार सांगितलं आहे ते मी आता सांगतो. भगवान अर्जुनाला सांगतात, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी या 8 अंगांचा योग होतो आणि त्यामुळे मनुष्याला मुक्ती मिळते. अहिंसेमुळे नेहमी सुखप्राप्ती होते. मनुष्याने जर एखादी गोष्ट सत्य असेल आणि अप्रिय असेल तर ती कधीही बोलू नये आणि अत्यंत प्रिय गोष्ट जर मिथ्या असेल तर ती पण बोलू नये असा सनातन धर्म आहे. भगवानाची स्तुती स्मरण अर्चन मन आणि वाणीने सतत केल्याने त्याला मुक्ती मिळते. विषय वासनांपासून मनाला हटवण्याच्या प्रयत्नाला प्रत्याहार असं म्हणतात. तर मूर्त अथवा अमूर्त स्वरूपाच्या ब्रह्माच्या चिंतनाला ध्यान म्हटलं जातं. मीच ब्रह्म आहे असं म्हणण्याची जी अवस्था तिला समाधी म्हटलं जातं. अशा प्रकारच्या ज्ञानाने मनुष्याला मोक्ष मिळतो. हरिओम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर आहे किशोरी अमोणकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोते हो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग मारू बिहाग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग मारू बिहाग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग भैरवी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग भैरवी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात। स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर आणि सहकारी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोतेहो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया वि स खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा

101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया प्रभाकर पंडित यांचं संगीत असलेली रचना, गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर चित्रा आपटे यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, संत एकनाथ महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि रात्री 11:00 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता याचं पुनःप्रसारण 8:00 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30 वाजता.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 87वा श्लोक आहे. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ह्याच्यामध्ये ब्रह्मचारी मारुती, रामाच्या चरणाचा दास, तो ह्या जगामध्ये धन्य कसा झाला, काय काय गोष्टी त्यांनी केल्या आणि करू शकतो, ते वर्णन थोडं पुढं आलं आहे. त्याचं उदाहरण आपल्या समोर ठेवलं पाहिजे की हनुमंतांनी काय केलेलं आहे. ते म्हणतात मुखी राम त्या काम बाधू शकेना. ज्याच्या मुखामध्ये अखंड राम आहे त्याला कोणत्याही कामनांचा वासनांचा स्पर्श होऊ शकत नाही, ते बाधत नाहीत. काम अजिबात नसतो, वासना अजिबात नसतात असं नाही, बाधण्या इतक्या नसतात. अत्यावश्यक जेवढ्या काम आहेत देहाला धारणेपुरतं, त्या बाधत नाहीत. जेवण आवश्यक आहे, जेवतो आहे आपण, पण जेवण झाल्यानंतर पुन्हा काहीतरी खात राहणं हे बांधणार आहे. आवश्यक तेवढ्या गोष्टी मिळाल्यानंतर आणखीन काहीतरी हवं असं वाटणं हे आपल्याला बांधणार आहे. म्हणून ज्याच्या मुखात राम आहे त्याला ह्या कामना बाधू शकत नाहीत, मर्यादित राहतात. आणि मुखी राम ह्याचा अर्थसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. ते केवळ तोंडात राम म्हणतो आहे आणि डोक्यामध्ये नाना वासना आहेत असं उपयोगी नाही आहे. ते नाम आतून आलं पाहिजे, अंतःकरणातून आलं पाहिजे. अंतःकरणात त्याचं चिंतन होत आहे, स्मरण होतो आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून हे नाम बाहेर येत आहे. श्रीराम काही करत असताना जे येतं, राम, अरे राम, श्रीराम, ते आतून बाहेर आलेलं आहे. म्हणून मुखी राम ह्याचा अर्थ नुसतं जसं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं हरिपाठात म्हटलं आहे, तर हरिमुखे म्हणा म्हणजे नुसतं मुखाने म्हणायचं नाही आहे, ते आतून आलो पाहिजे. किंवा मुखाने म्हणता म्हणता ते हळूहळू आत चारी वाणींच्या पलीकडे गेलं पाहिजे. अशा तऱ्हेनं ते नाम घ्यायचं आहे, अशा तऱ्हेनं हरिहरी म्हणायचं आहे, राम राम म्हणायचं आहे. तर ज्याच्या मुखी राम आहे त्याला कामाची बाधा होत नाही. आणखी काय होतं त्याचं, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. ह्या कामाला आवर घालण्यासाठी जे धारिष्ट लागतं, धैर्य पाहिजे ना. इंद्रिय दमन करायला धैर्य पाहिजे. मनाला इच्छा झाली अमुक आहे खायचं आहे आणि ते खायचं नाही आहे असं म्हटलं, त्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला आपल्याला धैर्य लागतं. एखादी गोष्ट करायची नाही आहे पण कुणीतरी म्हणालं चला असं असं करायचं आहे, चाललं आहे, त्या ठिकाणी नाही म्हणायला धारिष्ट लागतं. योग्य त्या पद्धतीनं ते आपण थांबवणं, मोठ्या हुशारीनं, कौशल्यानं, दुसऱ्याला न दुखावता, पण ही गोष्ट नाही करायची आपल्याला असं म्हणायला धारिष्ट लागतं. नाही तर फरफटत जातात, हा असं म्हणाला की चालले तिकडे, तो तसं म्हणाला की चालले तिकडे, हे खा म्हटलं की खाल्लं, खायचं नसतं पण खातो. अशा अनेक गोष्टी ती इंद्रिय त्या विषयाच्या अधीन होतात. तर त्या विषयाधीन होणाऱ्या इंद्रियांना ताब्यात ठेवायला धैर्य लागतं. ते जे धैर्य त्याला या रामनामाने प्राप्त होतं आणि मग ते धैर्य वेळोवेळी प्रगट होतं. याला सात्विक धैर्य असं म्हणतात. तमोगुणाचंही धैर्य आहे, रजोगुणाचं आहे, सात्विक गुणाचं धैर्य असं आहे की ज्या वेळेला खरोखरच प्रसंग पडतो, एरवी तो फारसं काही बोलणार नाही करणार नाही, पण ज्या वेळेला प्रसंग येतो तेव्हा हा सात्विक धैर्याचा मनुष्य मोठ्या धैर्याने त्याला तोंड द्यायला पुढं जातो, ती जी काही गोष्ट आलेली असेल तिचं निवारण करायला मदत करतो, त्या ठिकाणी तो पळपुटेपणा करून तिथून आपलं अंग सोडून जात नाही, धैर्य लागतं, परमार्थ करायला देखील धैर्य लागतं. आपण ध्यानाला बसलो आणि कोणी म्हणाला बसले का आता ध्यानाला की झालं, आपलं धैर्य चळलं, लक्ष कुठं आहे तुमचं, आता लक्ष नाही याच्यामध्ये असं म्हटलं, तेव्हा घरात आवडत नाही, हे नाही होत नाही म्हणून मी आपलं सोडून दिलं, असं नाही. परमार्थ करायला तर फार धैर्य लागतं. परमार्थ आहे सोपा, पण त्याला जर धारिष्ट नसेल, जिद्द नसेल, तर ते होणार नाही आहे. आणि बहुतेक ठिकाणी मनुष्य हा फरफटलाच जातो, त्या ठिकाणी त्याच्याजवळ धैर्य नसतं, तोंड देण्याचं, विरोध करण्याचं धैर्य नसतं, कौशल्यही नसतं, चातुर्य नसतं. दुसऱ्याला न दुखावता पण आपल्या ठिकाणी स्थिर राहायला मोठं चातुर्य लागतं. म्हणे तर त्या गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरिभक्त तो शक्त कामास मारी. ह्या हरिभक्त जर असेल ना तर त्याच्यामध्ये ही ताकद असते, कारण भगवंत त्याच्या पाठीशी असतो. तो भक्त खरा पाहिजे, आपण जी भक्ती करतो त्याला आपल्याला भक्त म्हणता येत नाही, आपण विभक्तपणाने काय काहीतरी भक्तीच्या क्रिया करत असतो, कुठंतरी फोटो लावतो, त्याला हार घालतो, त्याला नमस्कार करतो आणि मी त्याचा भक्त आहे असं म्हणतो, असा भक्त नसतो. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावावे. देवाच्या मनात जे आहे ते ह्याच्याकडून घडलं पाहिजे, पण त्याच्यासाठी देवाच्या मनात काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. हे ग्रंथावरून कळतं की परमेश्वराला काय आवडतं काय आवडत नाही. बारीक सारीक गोष्टीत सुद्धा त्याला जे आवडतं ते जर भक्ताकडून घडलं आणि तो जर भगवंताच्या विचारांशी इच्छेशी समरस झाला तर त्यालाही लक्षात येतं ही गोष्ट भगवंताला आवडेल, ही गोष्ट करायची आवडणार नाही. चटकन आतमध्येच बसलेला आहे तो. आपण जर आतमध्ये डोकावून त्याचा सल्ला घेतला, त्याला विचारलं, तर आपल्याला लगेच कळेल की हे करायचं हे करायचं नाही आहे. त्यामुळे हरिभक्त जो आहे तो बलवान असा जो काम आहे त्याला पिटाळून लावतो. अनावश्यक काम हा जो आहे हा आपल्याला नको. नदीला पाणी पाहिजे पण मर्यादेपर्यंत, मर्यादेच्या वर आलं की त्याला पूर आला म्हणतो आपण आणि तो सगळा विध्वंस करणारा असतो. तसं नाही, विषय तर हवेत पण मर्यादित हवेत. तसं जे जे काही आपण करतो ते मर्यादित पाहिजे, मर्यादेच्या पलीकडे नाही. एखादी गोष्ट मिळाली म्हणून ती घालवली नाही, गरज आहे का, विचार केला पाहिजे. पैसे खूप आले उडवले नाही, ते पैसे तुझे आहेत असं समजू नको, भगवंताचे आहेत. त्याला विचारून योग्य त्या कारणासाठी खर्च कर. एक पैसुद्धा खर्च करताना विचार कर हे बरोबर आहे का, हे करणं माझं योग्य आहे का. असं जर असेल तर सगळं आपलं आहे असं समजू नको, त्याचं आहे, त्याला विचारून करायचं आहे सगळं. ह्या फार बारीक बारीक गोष्टी आहेत पण सगळ्या परमार्थात येतात. त्या जर आल्या नाही तर नुसतं आपण दोन दोन तास ध्यान करून आणि माळा ओढून आपण परमार्थी होणार नाही, भगवत प्राप्ती आपल्याला होणार नाही. म्हणून ते म्हणतात तिथे, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ब्रह्मचारी, ब्रह्मचारी याचा अर्थ सुद्धा जे ब्रह्मेचरती, जो अखंड ब्रह्मामध्ये वास करून असतो त्याला ब्रह्मचारी म्हटलंय. नुसतं लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचारी म्हणत नाहीत, तो अन्न ब्रह्माशी एकरूप झालेला असतो, त्याच चिंतनात असतो. अशा तऱ्हेचा जो हनुमंत मारुती भगवंत रामाच्या चरणाशी अखंड राहिलेले, कसं होतं त्यांचं जीवन, रामचंद्रांची आज्ञा झाली ते त्यांच्या चरणाशी बसलेले, ते काम करून यायचं, पुन्हा आपले ध्यानस्थ बसलेले. आता फावला वेळ आहे, जरा इकडं जाऊन येऊ तिकडं जाऊन येऊ, ह्याचं काय करू, त्याचं काय करू, असं नाही. एक तर साधना, नाहीतर एक सांगितलेलं आज्ञात दिलेलं काम, त्याच्या पलीकडे इकडे तिकडं नाही, आकर्षणच नाही कशाचं. आपल्याला अनेक गोष्टीची आकर्षणं असतात, हे झालं की ते झालं की ते, खायचं झालं की ऐकायचं, ऐकून झालं की पाहायचं, पाहायचं झालं की लोकांच्यात जाऊन मिसळायचं, त्यांच्या गप्पा ऐकायच्या, इकडं ऐकायचं, सगळं आयुष्य आपलं फुकट फुकट जातं, पण त्याची जाणीवच होत नाही, हे दुर्दैव आहे. सांगूनही कळत नाही हे एक वाईट गोष्ट आहे. आपण म्हणू आपल्याला सांगितलंच नाही, सांगितलं कळलं का, आणि कळलं तरी वळलं का, नाही वळत. मग शेवटी संत देखील कंटाळतात, ते म्हणतात काय सांगून उपयोग नाही, आपण आपल्यापुरतं बसावं. म्हणून संत शेवटी एकांतात निघून जातात. म्हणून हे जे मारुतीचं उदाहरण दिलेलं आहे तो अशा तऱ्हेचं आहे की काम ताब्यात आहे, त्याच्या धारिष्ठ आहे, आणि कामाला मारण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणून मुखी राम त्या काम बाधू शके ना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, ऐकूया संत जनाबाईंचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित गडकडे यांचा.

श्रोतेहो, अनुराधा मराठे यांच्या स्वरातलं हे पद ऐकूयात. पद आहे प्रतिभानुज यांचं आणि संगीत श्रीनिवास केसकर यांचं.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता

वर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, आता ऐकूयात संत कबीरांची पदरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे. विष्णूच्या विषयी वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाची महती पण याच्यामध्ये गायलेली आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की मनुष्य हा शब्द जो वापरलाय मुळामध्ये नारद पुराणात अनुचान अनुचान झाला पाहिजे. अनुचान म्हणजे ब्रह्मविद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, लौकिक विद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, ज्ञानाने विज्ञानाने परिपूर्ण झाला पाहिजे, म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे. तेव्हाच त्याला काही मिळणारा जो मोक्षाचा विचार आहे, त्याच्या अधिकाराचा विचार आहे, शुकदेवांच्या बाबतीत तुझ्या मनात जो आदर निर्माण झाला आहे त्याचं कारण काय आहे, तर हे अनुचान हे त्याचं कारण आहे असं सांगितलं. तर नारदाने विचारलं की अनुचान कसं होतो ते तुम्ही मला सांगा. तर ते म्हणाले मी तुला अनुचानाचं लक्षण सांगतो. म्हणाले ज्याला जाणल्यानंतर मनुष्य अंगांसहित म्हणजे त्याच्या षडांगांसहित वेदज्ञानामध्ये परिपूर्ण होतो तोच अनुचान होऊ शकतो. म्हणजे आपल्यापुढे सांगायचं असं की या जगामध्ये असणारं जे आम्हाला आज विज्ञानाचं ज्ञान आहे, लौकिक ज्ञान आहे, एकापेक्षा एक मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये असणारा जो लौकिक आहे ज्याला आजच्या भाषेमध्ये एक्सपर्टाईज म्हणतो की त्यांचा कशाकशामध्ये एक्सपर्टाईज आहे, कशाकशामध्ये त्यांचं वैशिष्ट्य आहे, काय काय त्यांचं संशोधन आहे, ह्या सगळ्याबद्दल जे आमचं आकर्षण आहे हे सगळं त्यांना प्राप्त आहे, हे कुणाला प्राप्त असतं, कुणा एकाला प्राप्त असतं का, त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं आहे की जो यथार्थतेने वेदांच्या अंगासहित वेदांचं ज्ञान प्राप्त करून घेतो त्याला सर्वांचं ज्ञान असतं. म्हणजे त्याचं ज्ञान हे परिपूर्ण असतं. ज्याकरता एक असाच आपण अज्ञानातून म्हणू किंवा निष्पाप भावानी म्हणू असा एक प्रश्न उपस्थित झाला आणि त्यांनी सांगितलं की अहो हे एवढं सगळं तुम्ही सांगता, ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानी होते आणि ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः संजीवन समाधी घेतली, तर म्हणाले आता आजकालच्या काळामध्ये कॉम्प्युटर आला आहे, ज्ञानेश्वरांच्या वेळी काही कॉम्प्युटर नव्हता. म्हणाले ज्ञानेश्वरांना जर कॉम्प्युटर दिला असता तर ज्ञानेश्वरांनी कॉम्प्युटर दुरुस्त केला असता का? म्हटलं हो नक्कीच केला असता. म्हणाले कसा केला असता? म्हणलं त्यांना स्क्रूड्रायव्हर वगैरे काही लागला नसता किंवा कॉम्प्युटरचं सर्किट काय त्यांना बघावं लागलं नसतं. त्यांच्या समोर जर म्हटलं परम कॉम्प्युटर आणून ठेवला असता आणि त्याच्या कोणत्या टोकाच्या कोणत्या सर्किटमध्ये गडबड आहे ही आम्हाला शोधून द्या असं जर आम्ही त्यांना विचारलं असतं तर ते म्हणाले असते तुमचा परम कॉम्प्युटर तुमच्या घरी ठेवा, त्याची काही मला आवश्यकता नाही. मग आम्ही विचारलं असतं अहो मग तो दुरुस्त कसा होईल, तर त्यांनी सांगितलं असतं की या जगामध्ये कोणतीही वस्तू तिच्या मूळ रूपामध्ये उपस्थित राहण्याकरता त्या वस्तूचं जे संतुलन आहे ते कायम राहावं लागतं. त्या वस्तूचं संतुलन येण्याकरता जे करण्याची आवश्यकता आहे त्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे, त्यामुळे तो तुमचा परम कॉम्प्युटर माझ्या घरी आला का तुमच्या घरी राहिला आम्हाला काही फरक पडत नाही. त्या कॉम्प्युटरचं संतुलन बिघडलं ना तो संतुलित करून ठेवायचं काम मी करतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना लगेच तुमचा स्क्रूड्रायव्हर आणा, या इथली ट्यूब बिघडली ज्ञानेश्वर महाराज ट्यूब दुरुस्त करा, अहो घोडा घेऊन या म्हणजे मी त्याच्यावर चढतो आणि त्याचा चोक बदलतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला चोक बदलावा लागत नाही, मला ती ट्यूब टेस्ट करावी लागत नाही, मला फक्त तिचं काय बिघडलं आहे तेवढं बघावं लागतं. जर तिचं जे काही बिघडलं असेल ते मी कशाने दुरुस्त करतो, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी काय मला कानात येऊन सांगितलं नाही, मी आपल्याला आपल्या तत्वज्ञानाच्या आधाराने नाही तर म्हणाल तुम्हाला ज्ञानेश्वरांचा एवढा ठाव ठिकाणा कुठून लागला आणि तुम्ही त्यांचं उत्तर कुठून देता. त्यामुळे गोष्ट अशी आहे की एक आत्मतत्व जाणलं, आमच्या ईशावास्य उपनिषदाने सांगितलंय की ज्यांनी आत्मतत्वाची जाणकारी करून घेतली त्याला जगामध्ये अज्ञान असं काही राहत नाही. की समोरची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीत काही कमतरता आहे ही राहत नाही. का राहत नाही? कारण आत्मज्ञान हे पूर्ण आहे, तिथे अपूर्णता राहूच शकत नाही आणि त्यामुळे जिथे अपूर्णता शिल्लक आहे ती आत्मज्ञानाने पूर्ण करता येते. आणि त्यामुळे म्हणून आपल्याला म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांना स्क्रूड्रायव्हर, ज्ञानेश्वर महाराजांना व्होल्टेज स्टॅबिलायझर, ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी करंट टेस्ट करायला त्यांना असलं कुठलंही उपकरण प्राप्त करून घेण्याची आवश्यकता नाही. आपल्यापुढे मांडण्याचा विषय इथे असा आहे की इथे त्यांनी आपण म्हणू म्हणजे काय वेदाचं ज्ञान झालं म्हणजे सगळं झालं का, त्याचा अर्थ एकच आहे की ह्या वेदांच्या दोन्ही अंगांनी जर वेद समजून घेतला तर लौकिक ज्ञान काय
ते समजतं. जसं समर्थांचं वर्णन करताना म्हटलंय तसंच आहे की ते कसे आहेत. तर आधी लौकिक ज्ञानामध्ये तर ते श्रेष्ठ आहेतच आहेत, पण पारलौकिक ज्ञानामध्ये सुद्धा तसेच श्रेष्ठ आहेत. आणि त्यामुळे ही दोन्ही ज्ञान समर्थ म्हणजे मी आपल्या मायासमोर समर्थांचं नाव आलं म्हणून पुन्हा ज्ञानेश्वर म्हटलं तर आपल्याला वाटेल या ज्ञानेश्वरांबद्दलच बोलतायत, तसं नाही आहे. समर्थांच्या सारखे लोक म्हणतात म्हणून प्रवृत्तीपर संत. संत काही प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर असतच नाहीत, संत संतच असतात. त्यामुळे समर्थांच्या सारख्यांनी सुद्धा लौकिकामध्ये काय केलं, एकनाथ महाराजांनी लौकिकात काय केलं, हे लौकिक विद्या त्यांना पूर्ण आत्मसात आहेच आणि त्याच्याबरोबर त्यांना परब्रह्माचं ब्रह्माचं ज्ञान आहे. ही जी स्थिती आहे ती इथे त्यांनी वर्णन करून सांगितलेली आहे. ते म्हणाले की मनुष्याला सगळ्या अंगांच्या सहित वेदांचं परिपूर्ण ज्ञान झालं की म्हणाले त्याच्या ठिकाणी कोणतंही ज्ञान त्याला प्राप्त नाही असं होत नाही. हा संवाद नारद आणि सनातन यांच्या ठिकाणी, सनतकुमारांच्या ठिकाणी, सनंदनाच्या ठिकाणी झालेला आहे. या संवादाचा आता पुढे विस्तार आहे. तो विस्तार करताना त्यांनी सांगितलं की ही जी सहा शास्त्र आहेत, ती जी सहा शास्त्र आहेत आणि हे जे चार वेद आहेत ऋग यजु साम आणि अथर्व, ह्या चार वेदांचं जे प्रमाण किंवा त्याचं प्रामाण्य जे सांगितलेलं आहे ते प्रामाण्य तुम्हाला आपल्याकडे करता असं सांगतो की ज्यांनी ह्या सगळ्याचा बारकाव्याने अभ्यास केला तो अनुचान म्हटला जातो. त्यांनी अनेक ग्रंथांचं जरी अध्ययन केलं आणि त्यांनी जर वेदांचं अध्ययन नाही केलं तर त्याचं ज्ञान अपूर्ण राहतं. आणि नुसतं वेदांचं नाही, ह्या षडंगासहित. आणि म्हणून ते सांगतात की ह्या वेदाच्या ज्ञानामध्ये जो वेदवेत्ता आहे त्याच्या ठिकाणी ह्या वेदांची शिक्षा हा जो पहिला भाग आहे, वेदांचं पहिलं अंग आहे, त्याचं महत्त्व खूप आहे. त्याला त्याच्यामध्ये स्वरांची प्रधानता आहे, स्वर कसा लावावा. आणि म्हणून म्हणाले त्या स्वरांच्या प्रधानतेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की ऋग्वेदाकरता, गाथेकरता आणि सामगायनाकरता स्वराचा प्रयोग वेगवेगळा केला जातो. म्हणाले ऋचा म्हणताना एक अंतर दिलं जातं, त्याच्यानंतर गाथा म्हणताना दोन अंतर असतं, सामांच्याकरता व्यवधान स्वर तीन अंतरांनी असतो. म्हणाले आणि याज्ञ जी स्तोत्र आहेत, कर्ण आणि मंत्र आहेत, त्या ठिकाणी याज्ञिकांच्याकडून यज्ञामध्ये ज्याचा प्रयोग केला जातो तो जो प्रयोग आहे त्या ठिकाणी जर ह्या शिक्षा विभागाचं ज्ञान नसेल तर भलताचा अर्थ होऊ शकतो. आणि त्याकरता ह्या शिक्षा विभागामधलं एक प्रसिद्ध उदाहरण आहे, इंद्रशत्रू हा जो शब्द आहे त्यांनी सांगितला, तो हवन करायला लागला आहे किंवा यज्ञाकरता उद्युक्त झालेला आहे. तर या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे, इंद्रस्य शत्रुः, जो इंद्राचा शत्रू आहे त्या इंद्राच्या शत्रूचा आपल्याला निपात करायचा आहे असं म्हटलं त्या ठिकाणी जर म्हणायचं असेल तर त्याच्याऐवजी जर तो शब्द उच्चारताना जर चुकला, त्याचा उच्चारच जर चुकला तर म्हणाले आघात. आता कशाचा चुकू शकतो, पहिल्या शब्दावरती आघात किंवा दीर्घ करायचा का पुढच्या शब्दावर, म्हणजे इंद्र आणि शत्रू हे शब्द उच्चारायचे कसे, आघात कुणावर जास्त ठेवायचा कुणावर कमी ठेवायचा. आघात बदलला की त्याचे समास बदलतात आणि समास बदलले की अर्थ बदलतात, असं म्हणून त्यांनी सांगितलं की हा इंद्र शत्रू हा जो शब्द आहे तो स्वरभेदनानी वेडावाकडा अर्थ होऊन त्याच्यामध्ये म्हणाले वृत्रासुराचाच वध ज्या प्रकाराने झाला त्याची ती कथा दिली, त्याचं आपल्याला आत्ता काही फारसं हे नाही आहे. आता उच्चार करण्याकरता तीन स्थानं सांगितली आहेत. आमच्याकडे उच्चार जो होतो तो हृदयामधून होतो, कंठामधून होतो आणि मस्तकामधून होतो. आता त्यांनी फार सुंदर वर्णन केलं आहे जे आपल्याला लक्षात येत नाही. सामान्यतः यज्ञामध्ये तीन सवन असतात, एक प्रातः सवन असतं, एक माध्यानदिन सवन असतं आणि एक सायं सवन असतं. आणि त्यांनी सांगितलं की प्रातः सवनामध्ये जो उच्चार केला जातो आणि जो केला जातो तो म्हणाले वक्षस्थलाच्या इथून केला जातो, कंठामधून मध्यम स्वराने जो उच्चार केला जातो तो माध्यानदिन सवनामध्ये केला जातो आणि मस्तकामधून जो उच्चार केला जातो उच्च स्वराचा त्याला तृतीय सवन असं म्हणतात. अशा प्रकारे हे उच्चार आहेत. आता योग्य त्याची अभिव्यक्ती जर झाली नाही
तरीसुद्धा स्वराचा जर सूक्ष्म उच्चार मागे पुढे जर बिघडला तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की त्या फलामध्ये फरक पडतो. म्हणून आपल्याकडे कोणत्याही मंत्राची उपासना करताना पहिल्यांदा वैखरी वाणीमध्ये जोरात उच्चारून करायची. जोरात म्हणजे आपल्याला ऐकू येईल, जोर जोरात नाही पण आपल्याला ऐकू येईल इतका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. यांनी काय होतं, वैखरी वाणीमध्ये तो जप सिद्ध होतो. आणि हा स्थूल पातळीवरती आमच्या प्राणांचा आयाम करून देतो, म्हणजे प्राणांचा विस्तार होतो एका बाजूनी आणि प्राणांचं नियमन होतं दुसऱ्या बाजूनी. कारण प्राणायाम शब्दाचे अर्थ दोन आहेत, आयाम शब्दाचा अर्थ विस्तार पण आहे आणि आयाम शब्दाचा अर्थ नियमन पण आहे. प्राणांचं नियमन करून देतो म्हणजे मंत्राच्या उच्चारामध्ये नामस्मरणामध्ये अनायासे प्राणायाम होतो आणि प्राणाचा विस्तार होतो म्हणजे प्राणांचं सामर्थ्य वाढतं आणि प्राणांचं सामर्थ्य होतं म्हणजे आमची प्रकृती सुधारते, आमचं आरोग्य टिकतं. अनेक त्याचे लाभ आहेत, मग ब्लड प्रेशर कमी होतं, मग डायबिटीज कमी होतं, मग पुष्कळ जो जो अनुभव घेईल तो. आता त्याच्यामध्ये एक वेगळा विषय सांगितला आहे की ऋग्वेद म्हणताना म्हणाले कोणते स्वर उच्चारले जातात, तर रे आणि ग हे स्वर ऋग्वेदात उच्चारले जातात. म्हणाले लौकिक व्यवहारामध्ये उच्च आणि मध्यम असा संघात असतो ह्या स्वरांचा. आणि आता हे जे लोक आहेत ते व्यवहारात म्हणजे आपल्याकडे जेव्हा कोणी म्हणायला येतो ऋग्वेद त्यावेळी काय करतात, म्हणाले उच्च आणि मध्यम अशा संघातामध्ये तो वेद म्हटला जातो. आता पुष्कळ प्रकार आहेत, कसे कसे वेद म्हटले जातात, कोणत्या कोणत्या परंपरेत कसे म्हटले जातात, तो पण विषय आपण सोडू कारण तो आपल्याला विशेष माहिती नसलेला आहे. आणि म्हणाले सगळ्या वेदांच्यामध्ये चालणारा असा जो विचार आहे किंवा असा जो स्वर आहे तो सगळ्या स्वरांचा संचार वैदिक पद्धतीने, संचार म्हणजे त्याचा प्रसार, सर्व प्रकारच्या वैदिक स्वर ज्या पद्धतीने लावले जातात तसे वेगवेगळ्या ठिकाणी त्या स्वरांचा विचार करून तो मंत्र, श्लोक, स्तोत्र जे म्हणायचं आहे ते म्हटलं जातं. आता त्यांनी सांगितलं आहे की सामवेदाचा जो स्वरसंचार आहे, आता म्हणाले ऋग्वेदाबद्दल सांगत नाही आता सामवेदाबद्दल सांगतो. म्हणाले त्यांनी सांगितलं की इथे ह्या नारद पुराणामध्ये ह्याचं वर्णन करणारे श्लोक थोडे आहेत पण तुम्हाला अर्थाचं गांभीर्य इतरत्र कुठेही एवढं बघायला मिळणार नाही. इथे ज्या प्रकाराने त्याचं वर्णन केलं आहे त्याविषयी आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही, म्हणून तुम्ही हा विषय सावधानतेने श्रवण करा असं आपल्याला सांगितलं आहे. आता सामगायन करणारे लोक काय काय करतात, आता बघा सगळा संगीताशी आपल्या दृष्टीने जोडलेला विषय. तान, राग, स्वर, ग्राम, मूर्छना आणि लक्षणं ही सगळी इथे त्यांनी सांगितलेली आहेत. म्हणाले हे जे अत्यंत पवित्र, पावन आणि अत्यंत श्रेष्ठ बुद्धीनी जो याचा विचार करतो म्हणजे त्याच्यामागची त्याची भावना फार वेगळी आहे. आपल्याला जर माहीत असेल तर अकबराच्या दरबारामध्ये नवरत्नांच्यामध्ये सम्राट तानसेन आहेत आणि त्यांचे गुरु हरिदास बाबा आहेत. अकबर फार खुश होत असे सम्राट तानसेनचं गाणं ऐकून आणि त्यांच्या गाण्याचा प्रभावही विशेष होता. पण एकदा अकबर बाहेर कुठे गेले आणि ज्या भागामध्ये फिरून आले तिथे त्यांनी एका मंदिरामध्ये गाणं ऐकलं आणि तो म्हणाला हे स्वर्गीय गाणं आहे, की हे माझ्या तानसेनच्या सुद्धा गळ्यामध्ये ऐकायला मिळत नाही असं कसं. आणि आल्यानंतर त्यांनी तानसेनला सांगितलं, तानसेन मी अशा अशा गावी गेलो होतो आणि तिथे एकांचं गायन ऐकलं तर ते गाणं इतकं सुंदर होतं आणि मोठं मला विलक्षण वाटलं. तर तानसेन म्हणाला आपण कुणाचं आणि कुठे ऐकलात, तर म्हणाले ते हरिदास बाबा असे असे त्या गावात होते. तर तेव्हा त्यांनी सांगितलं बरोबर आहे, त्यांच्या गाण्याचा कणसुद्धा माझ्या गाण्यात येणं शक्य नाही. म्हणाले असं का, तर म्हणाले हुजूर मी आपल्याकरता गातो आणि ते भगवंताकरता गातात, त्यामुळे हाच मोठा फरक आहे म्हणाले त्याच्यामध्ये. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं आहे की इथे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांच्या स्वरूपाचा परिचय करून देताना ह्या शिक्षा ह्या वेदाच्या अंगाच्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की सात स्वर, तीन ग्राम, 21 मूर्छना आणि 49 ताना ह्या सामवेदाचं गाणारे लोक हे सगळे प्रकार करतात प्रत्येक वेळी. आणि ह्या सगळ्याला स्वरमंडल असं म्हटलं जातं.
आता षडज ऋषभ गांधार मध्यम पंचम दैवत आणि सातवा निषाद हे सात स्वर आहेत. षडज मध्यम आणि गांधार या तिघांना ग्राम म्हणतात. आणि आता यांची उत्पत्ती कुठून होते ऐकण्यासारखं आहे सगळं. या भूलोकावरून षडज उत्पन्न होतो, भूवर लोकावरून हा मध्यम उत्पन्न होतो आणि स्वर्गलोकावरून गांधार प्रकट होतो. आणि म्हणजे षडज मध्यम आणि गांधार या तिघांना ग्राम म्हणतात. म्हणजे भूलोक, भूवरलोक आणि मेघलोक म्हणजे स्वर्गलोक. म्हणजे गांधार हा ह्या तीन लोकांचा आहे. षडज मध्यम आणि गांधार यांना ग्राम म्हटलंय. हे तीन जेव्हा एकत्र येतात तेव्हा ह्या तिन्ही लोकांना आनंद देऊ शकण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. ही तीनही ग्रामस्थान आहेत म्हटलंय. आणि त्यांनी पुढे सांगितलंय की सामगायन करणारा जो विद्वान आहे तो वेगवेगळ्या प्रकाराने कशा ताना गातो तर ते आपण फार तर पुढे सोडून देऊ आणि आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की गंधर्व लोक जे गंधर्वगण जे आहेत ते देवतांच्या करता सात मूर्छनांचा आश्रय घेतात, यक्ष लोक पितरांच्या करता गातात आणि सात मूर्छनांच्या करता आश्रय घेतात आणि ऋषी लोक जे आहेत ते सात मूर्छनांचा आश्रय घेतात आणि जे लौकिक गान आहे त्याचं मनुष्य अनुसरण करतो. म्हणजे पृथ्वी लोकावर आम्ही जे गायन करतो किंवा माणसाकडनं जे गायलं जातं ते गंधर्वगणाकडनं गायलं, यक्षगणाकडनं गायलं त्याच्यापेक्षा सामान्य गाणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि षडज स्वर जो आहे तो देवतांच्या करता आहे, ऋषभ स्वर जो आहे तो ऋषीमुनींच्या करता आहे. म्हणजे देवता कशाने तृप्त होतात, षडज लावला की देवता तृप्त होतात, रे लावला की ऋषीमुनी तृप्त होतात, ग लावला की पितर तृप्त होतात. म्हणजे गांधारामध्ये पितर तृप्त होतात, त्याच्यानंतर मध्यम स्वर लावला तर गंधर्व तृप्त होतात, पंचम स्वर लावला तर देवता पितर आणि महर्षी हे सगळेच तृप्त होतात. आणि म्हणून लता मंगेशकरांच्या वडिलांनी लता मंगेशकरांना असं म्हटलं की तुझ्या गळ्यामध्ये पंचम आहे आणि त्यामुळे तू या जगामध्ये हे जे वैभव प्राप्त करून घेणार आहेस त्याचं कारण आहे. कारण काय आहे, त्यांनी जे म्हटलं आहे की पंचम स्वर हा देवता पितर आणि महर्षी या सगळ्यांनाच संतुष्ट करणारा आहे. त्याच्यापुढे निषाद स्वर जो आहे तो यक्षांना आणि दैवत आहे तो सगळ्या भूत समुदायांना तृप्त करतो. आणि अशा प्रकारे ही जी गुणवृत्ती आहे ती 10 प्रकारची आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढे त्यांनी त्या गुणवृत्तींचं वर्णन केलेलं आहे. आता त्यांनी असं सांगितलं आहे की गीत सगळ्यांनाच आवडतं परंतु त्या गीतांच्यामध्ये सुद्धा कुणाला कोणतं गीत आवडतं ते सांगताना त्यांनी असं सांगितलं आहे की स्त्रियांना मधुर गीत आवडतं. स्त्रियांची आवड ही मधुर गीताकडे आहे. मग पुष्कळ आहे ज्याच्या कंठामधून गदगद भाव येतो, अलंकार आहेत, त्याचं सगळं वर्णन आपण आता पुन्हा सोडून देऊ आणि आपण पुढे जाऊ. आणि पुढे जाताना त्यांनी जे थोडा थोडा त्याचा भाग आपल्यापुढे जो सांगण्यासारखा आहे तेवढा फक्त आपल्यापुढे मी मांडते. आता त्यांनी रंग सांगितलेत स्वरांचे. ह्या षडज स्वराचा रंग कमळाच्या पानासारखा हिरवा रंग आहे. नंतर ऋषभ स्वराचा म्हणजे रेचा रंग जसा पोपट असतो त्याचा जसा पिवळट हिरवा रंग असतो तसा त्या ऋषभाचा रंग आहे. गांधाराचा रंग हा सुवर्णासारखा रंग आहे, कांती आहे त्याला, तेज आहे. मध्यमाचा रंग कुंदकळ्यांसारखा स्वच्छ पांढरा आहे. म्हणाले पंचमाचा रंग श्यामल आहे, श्याम रंग आहे. आणि म्हणून भगवंताचा रंग सुद्धा श्यामल असावा की रामसुद्धा घनश्याम आहे आणि कृष्णसुद्धा घनश्याम आहे. कारण काय, ह्या पंचमामध्ये बघा आपण जर बघितलं तर हे सगळं जे शास्त्र आहे ना, भगवंताचा रंग आहे त्याच्यामध्ये स्वर आहे त्याच्यामध्ये तृप्ती आहे आणि त्या सगळ्यांचं एकमेकांशी नातं आहे. हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. आता पुढे त्यांनी सांगितलं की इथे पंचमाचा श्याम दैवताचा रंग पिवळा मानला आहे, निषादाचा रंग सगळ्या रंगांचा मिळून एक रंग मानलेला आहे. आणि अशा प्रकारे स्वरांचे वर्ण सांगितलेत. आता पंचम मध्यम आणि षडज हे स्वर ब्राह्मण मानलेत, ऋषभ आणि दैवत हे स्वर क्षत्रिय मानलेत आणि गांधार आणि निषाद हे दोन स्वर अर्धे वैश्य आणि अर्धे शूद्र मानलेले आहेत. कारण ह्याच्यामध्ये संमिश्रण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या स्वरांचे असे रंग आहेत
आता गंधर्व का म्हटलं त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. म्हणाले विद्वान पुरुष गांधर्व म्हणजे गायन जे आहे ते गांधर्व गायन असं म्हणतात. गाचा अर्थ गेय असा त्यांनी केलेला आहे की विद्वान लोकांनी त्याला गेय म्हटलेलं आहे. धचा अर्थ कलापूर्वक वाद्य वाजवणं म्हणजे गांधर्व या शब्दामध्ये सगळं आलेलं आहे. पहिल्या गा शब्दामध्ये गेय गान म्हणजे त्याला व्होकल म्युझिक गायलेलं गाणं, आता धमध्ये वाजवलेलं. आमच्या ताई जशा हार्मोनियम वाजवत आहेत तशा तोंडाने गाणार नाहीत पण हार्मोनियम वाजवतील, तर तसं कलापूर्वक त्या ठिकाणी स्वरांचं ज्या ठिकाणी संमेलन आहे अशा प्रकारचं जे वाद्य आहे ते वाद्य वाजवणं. आणि रफारा सहित व, कारण गांधर्व आहे ना दर्व, तर हा जो शब्द आहे तो सामगायन करणाऱ्या विद्वानांनी असं म्हटलेलं आहे की तो त्या ठिकाणी वाद्य सामग्री सांगितलेली आहे म्हणजे ऑर्केस्ट्रा सगळा वाद्यवृंद एकत्र वाजायला लागला म्हणजे गांधर्व शब्दामध्ये संपूर्ण भारतीय संगीत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. की गा म्हणजे व्होकल आहे, नंतर ध म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आहेत वाद्य आहेत, आणि व म्हणजे व्र ज्याला गांधर्व तर तो जो व आहे रेफारा सहित तो म्हणजे सगळे वाद्य आणि ज्या वाद्यांचा वृंद एकत्र वाजतो ऑर्केस्ट्रा तो, आणि असं म्हणून म्हणाले गांधर्व शब्द होतो.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ पहाटेच गावाबाहेर पडले। स्वामींच्या पाठोपाठ 100-125 भक्त मंडळी सुद्धा चालू लागली। स्वामी कोठे चालले आहेत हे कोणालाच ठाऊक नव्हतं। सकाळपासून स्वामींनी काहीही खाल्लं नव्हतं की त्यांनी सेवेकरी आणि भक्त मंडळींना सुद्धा खाऊ दिलं नव्हतं। दुपार सरल्यावर सर्वजण थकून गेले होते। प्रत्येकाला वाटत होतं की स्वामींनी भोजन प्रबंधाची आज्ञा द्यावी, जेणेकरून वाटेत कुठंतरी स्वयंपाकाची सिद्धता करता आली असती। सेवेकरी स्वामींना अडून अडून सुचव पाहत होते। स्वामी एकदा फक्त म्हणाले, अरे अन्नपूर्णा देवी आपल्यासाठी जेवण करून वाट पाहत उभी आहे। लोक मात्र आता खूप थकले होते, परंतु स्वामी मात्र उत्साहात चालतच होते। शेवटी स्वामींना क्षणभर थांबवून श्रीपाद भट म्हणाला, स्वामी उन्ह टळून गेली, सर्वांना प्रचंड भूक लागली आहे, सर्वांचे जीव भुकेने तडफडत आहेत, काहीतरी निर्णय घ्या। स्वामींनी श्रीपाद भटाकडे पाहिलं, मंद स्मित केलं। समोर आंब्याचा डेरेदार वृक्ष होता, त्या झाडाखाली स्वामी थांबले। सेवेकऱ्यांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला, जवळपास कुठे पाणी आहे का याचा शोध घेऊ लागले। जवळच एक तलाव होता, जवळच्या घागरी घेऊन सेवेकऱ्यांनी पाणी आणलं, परंतु सर्वांना पुरेल एवढं अन्न त्यांच्यापाशी नव्हतं। श्रीपाद भट स्वामींना म्हणू लागले, स्वामी भोजनाची व्यवस्था कशी करावी? स्वामी म्हणाले, समोर जो मळा आहे तिथे अन्नपूर्णा जेवण करून वाट पाहत उभी आहे, तिथे तुम्ही जा। श्रीपाद भटांची स्वामींवर पूर्ण निष्ठा होती। समोरच्या मळ्यात 100-125 माणसांचं भोजन करून कोण वाट पाहत असणार असा विचार त्यांच्या मनात आला सुद्धा नाही। 5-6 सेवेकऱ्यांना घेऊन श्रीपाद भट समोरच्या मळ्यात गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। एक तेजपुंज मध्यमवयीन स्त्री मळ्यात उभी होती। श्रीपाद भट जेव्हा त्या स्त्रीला म्हणाले, इथून गाव जवळ आहे का? आम्हा सर्वांना खूप भुका लागल्या आहेत, काही अन्नाची सोय होईल का ते आम्ही पाहत आहोत। तेव्हा ती पोक्तबाई म्हणाली, मी 125 लोकांचं जेवण करून वाट पाहत इथे उभी आहे, हे जेवण तुम्ही घेऊन जा। सर्वांनी अन्नाची तपेली उचलली आणि पुन्हा आंब्याच्या झाडाखाली यायला निघाले। स्वामींचे ते शब्द खरे ठरले होते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमार्थात नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे, कारण त्यामुळे तुम्ही भगवंताच्या स्मरणात सदैव राहता। जो साधक भगवंतावर निखळ प्रेम करतो त्या साधकाचा परमेश्वर स्वीकार करतो, त्याला आपल्या हृदयाशी घेतो। भगवंत अशा भक्तांच्या प्रेमात अखंड बुडालेला असतो। म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो की आध्यात्मिक आयुष्य प्राणपणाने आपलंसं करा आणि श्री स्वामी नामात दंग रहा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती, गायली आहे R.N. पराडकर यांनी.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज